नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनी लहरींवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 5:56 होतात. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 24 आषाढ 1948. 15 जुलै 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरांच्या साथीनं.

श्रोतेहो, सनई वादन आताच आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: इथं गंमत म्हणजे ईश्य व ईश्वर दोन्ही तोच आहे. सर्व चराचरात तोच भरून असल्याने ईश्य तोच आणि ईश्वर तो आहेच. काल म्हटल्याप्रमाणे मानवी व्यवस्थेनुसार आपण कल्पना करतो, म्हणून नियम्य नियामक अशा संज्ञा, अन्यथा तो सर्वाच्या पलीकडे. आपण सामान्याने लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं संपूर्ण जीवन त्याच्या सत्तेनं चालतं. योग्य दिशेने योग्य ते प्रयत्न आपल्या संपूर्ण शक्तीनिशी आपण करायचे, मात्र त्यानंतर यश अपयश त्याच्यावर सोडायचं. यत्न कसून करीन मी यशदे रामा नदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. राम करता हे महत्वाचं. यामुळे यशानं हुरळून जाणं अगर अपयशाने खचून जाणं टळेल. व्यवहारातही आपल्या शक्तीपलीकडच्या अनेक गोष्टी असतात ज्या आपले यश अपयश ठरवत असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे सांगताना तुकोबांचा हाच भाव आहे. आपण चुकीचा अर्थ घेतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या प्रवृत्तीशी हे जोडतो आणि मग संतांनी समाजाला निष्क्रिय बनवले असले काहीतरी आरोप करतो. आपण योग्य ते प्रयत्न केल्यानंतर यश अपयश यांच्याबाबत जी परिस्थिती येईल त्या चित्ताचे समाधान तोच राखू शकेल ज्याने करते पण रामाकडे दिले. आपण करते पण स्वतःकडे घेतो आणि मग यश अपयश सुखदुःख यांच्या चक्रात सापडतो. भगवंत सर्वांचा नियंता हे भान जागे असेल तर असे होणार नाही. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. दृष्टिकोन बदलणे सर्वात महत्वाचे. अनादि मी अमरू, मी अनादि म्हणजे आरंभरहित आहे. परमात्मा परब्रह्म हे शाश्वत सत्य, तो सदैव आहेच. सुरुवातीच्या भागात म्हटल्याप्रमाणे अस धातूपासून सत म्हणजे असणे, इंग्रजीमध्ये बीईंग केवळ अस्तित्व, तर बिकमिंग म्हणजे होणे. परमात्मा बीईंग म्हणजे सदैव आहेच. तर सृष्टी निर्माण झाली, उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्था म्हणजे सृष्टीला आरंभ आहे व अंतही आहे. सृष्टीमधील प्रत्येक जीवाला वस्तूला हे लागू आहे. आपल्याला जन्म आहे, जीवन आहे व मृत्यूही आहे. मानवी जीवनाच्या तुलनेत सृष्टीचा कालावधी फारच मोठा, त्यामुळे अनादि काळापासून वगैरे शब्द फार जुना कालावधी सुचवण्यासाठी वापरले जातात. तरी प्रत्यक्ष त्या काळाचे मापनही शक्य, म्हणून सृष्टीला आरंभ आहे व अंतही. मात्र परमात्मा हा अनादि अनंत आहे. मानव हा परमेश्वराचाच अंश हे ठसवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर ठासून म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. त्यातला दृढ आत्मविश्वास व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा पाहायची. अमर म्हणजे मरण नसलेला, मुळात तो अज म्हणजे अजन्मा आहे. इथून आपण सुरुवात केली. जन्मच नाही तर मरण कुठले? आत्मा अमर आहे हे सांगताना भगवंत दुसऱ्या अध्यायात जीर्ण वस्त्राचा दाखला देतात. वासांसी जीर्णाने यथाविहाय नवाने गृह्णाते नरोपराणी. मनुष्य जुनी वस्त्र टाकून सहजपणे नवीन धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा एका शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. वस्त्राबद्दल मनात आसक्ती नसते म्हणून त्याग सहज घडतो. माहेरची खास साडी बोहारणीला दिली जात नाही, देहावर आसक्ती असते. सर्व सुख भोगली तो देह सोडावा लागणार म्हणून माणसाला सर्वात जास्त भीती मरणाची वाटते. ही भीती काढून टाकण्यासाठी आत्म्याच्या अमरत्वाचा हा विचार अत्यंत प्रभावी आहे. असंख्य क्रांतिकारक गीता हातात घेऊन हसत हसत देशासाठी फासावर चढले. महामृत्युंजय मंत्र हा असाच मृत्यूची भीती कमी करण्यासाठी म्हटला जातो. मृत्यू अटळ, त्यामुळे तो टळावा ही इच्छा किंवा मागणी नाही, तर मृत्यूची भीती कमी व्हावी. काकडीचे पक्व फळ जसे सहजपणे वेलीवरून गळून पडते, तसा देह सहजपणे सोडता यावा ही प्रार्थना आहे. अमर शब्दातून हे घ्यायचे.
1: आपण ऐकत होतात चिंतन हे सदर, याचं लेखन होतं अनिल पानसे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10:34 झालेत. प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य, त्यांच्या लीला, त्यातलं माधुर्य, त्यांचे गुण या सगळ्याचा सुरेख आविष्कार म्हणजे मधुराष्टकम स्तोत्र. या स्तोत्रातला प्रत्येक शब्द आपल्याला श्रीकृष्णाच्या सान्निध्यात घेऊन जातो. प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैभवी शेट्टे.

वैभवी शेटे यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलत मधुराष्टकम स्तोत्र. श्रोतेहो, पहाटेच्या प्रसन्न क्षणी देवाला जाग करण्यासाठी, त्याच्या चरणी आपल्या भावना समर्पित करण्यासाठी भूपाळी गाण्याची आपली परंपरा. सुधीर फडके आणि सहकार्यांच्या स्वरात ऐकूया भूपाळी.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रोते हो आपण ऐकलीत भूपाळी. श्रोते हो, माणसाच्या जीवनातलं सर्वात प्रभावी पण तितकंच चंचल असं माध्यम म्हणजे मन. मन प्रसन्न शांत असेल तरच जीवनात आनंद समाधान आणि यशाचा मार्ग सोपा होतो. आपल्या सगळ्या संतांनी मनाच्या या शक्तीचं महत्व ओळखून त्याला योग्य दिशेनं वळवण्याचा संदेश आपल्या रचनांमधून दिला. मन प्रसन्न ठेवणं हेच साधन आणि त्यातूनच यश मिळतं अशा आशयाची भक्तिरचना आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, मन प्रसन्न शांत असेल तर आनंद, समाधान आणि यश मिळतं हे सांगणारी रचना आत्ताच आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. पण श्रोतेहो, हे यश म्हणजे नक्की काय हो? तर संपत्ती, कीर्ती, पैसा की आणखी काही चिरंतन? आपल्या सगळ्या संतांनी या प्रश्नाचं अगदी साधं पण अर्थपूर्ण उत्तर काय दिलंय हे ऐकूया संत एकनाथ महाराज यांच्या रचनेतून. स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हिंदी भक्तिरचना. शबाब अलबालपुरी या रचनेत आपल्या शरीराला वीणेची उपमा देतात आणि त्यातून उमटणारा प्रत्येक स्वर हा भक्तीचा असतो असं म्हणतात. ऐकूया वाणी जयराम यांच्या स्वरात.

श्रोतेह, ही रचना होती शबाब अल्लवालपुरी यांची आणि स्वर होता वाणी जयराम यांचा. श्रोतेह, आपला देश, आपल्या मातीबद्दल मनात अभिमान, प्रेम आणि कृतज्ञता असणं हीच खरी देशभक्ती. मनात उत्साह आणि अभिमान निर्माण करणारी देशभक्तीपर रचना आता ऐकूया समूह स्वरात.

श्रोतेहो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:36 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी विषयक माहिती देणारे सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. पीक पोषणामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो खतांचा वापर, आणि खतांमध्ये वापर करत असताना सेंद्रिय कर्ब कसा वाढला पाहिजे याच्या दृष्टीनं पण विचार केला पाहिजे, आणि खतांवरचा खर्च कसा कमी करता येईल याचा पण विचार केला पाहिजे, आणि याच्यासाठी पर्याय म्हणजे हिरवळीची खतं, त्याविषयी काय सांगाल आजच्या भागामध्ये?
3: हिरवळीची खतं हा एक खूप चांगला पर्याय आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा संतुलित पीक पोषणामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला माहित असेल की एक झटपट वाढणारी काही पिकं आहेत ज्याच्यामध्ये ताग असेल.

0: त्यांच्या असेल, मूग असेल किंवा चवळे असेल, द्विदलवर्गीय पिकं असतील, यांची शेतामध्ये पेरणी करायची आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये ते फुलावर आल्यानंतर जमिनीमध्ये गाडायचं आणि गाडल्यानंतर त्याचं कुजून चांगल्या पद्धतीचं जे आहे ते सेंद्रिय खत तयार होतंय, यालाच आपण हिरवळीचं खत म्हणतो. जर पिकाच्या मधल्या कालावधीमध्ये जो गॅप असेल किंवा आता ह्या वर्षी जी परिस्थिती आपत्कालीन तयार झाली अशामध्ये हिरवळीच्या खताचा जर आपण पेरणी करून जमिनीमध्ये गाडलं गेलं तर चांगला उपयोग आपल्याला जमिनीचं पोषण भरण करण्यासाठी होतो. याच्यामुळे 4 ते 5 टन एकरी सेंद्रिय पदार्थ जो आहे तो जमिनीला मिळतो. त्याचबरोबर 25 ते 30 किलो पर्यंत नत्र असेल, 5 ते 6 किलो पर्यंत स्फुरद असेल आणि 10 ते 12 किलो पर्यंत पालाश असेल एकरी, हा या हिरवळीच्या खताच्या वापरामुळे मिळत असतोय. काही पश्चिम भाग जर आपण बघितला तर गिरीपुष्पाची झाडं शेतामध्ये किंवा डोंगरामध्ये आढळून येतात. ह्या गिरीपुष्पाचा पाला हिरवळीचं खत म्हणून आपल्याला वापरता येतो. तशा पद्धतीने त्याचा वापर जो आहे तो भात शेतीमध्ये करणं जे आहे ते गरजेचं आहे, जेणेकरून रासायनिक खताच्या खर्चामध्ये 25 ते 30% वाढ होते आणि जमिनीची चांगल्या पद्धतीनं सुधारणा होऊन पिकाचं उत्पादन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं येतं. हिरवळीची खतं आपण तयार करून जमिनीमध्ये गाडल्यामुळं बऱ्याच मोठा सेंद्रिय घटक त्या ठिकाणी तयार होतो. जमिनीमध्ये तो सेंद्रिय घटक कुजल्यानंतर पोकळी चांगली तयार होते, जमिनीच्या मातीची संरचना सुधारण्यास मदत होते, ओलावा धरून ठेवण्यासाठी म्हणजे जलधारण क्षमता त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीची वाढते आणि एकत्रितच बघितलं तर त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं येतं. जमिनी ज्यावेळेस आपण बघतो की शारवट किंवा खारवट जमिनी होत चालल्यात, त्या जमीन सुधारण्याच्या दृष्टीनं सुद्धा हिरवळीचं खत करणं एक चांगला पर्याय आहे. आणि ही हिरवळीची खतं घेत असताना ही फास्ट वाढत असल्यामुळं तणाचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं. ही हिरवळीची खतं गाडण्याची योग्य वेळ जी आहे, कारण की त्याच्यामध्ये ती लवकर कुजली भी पाहिजेत आणि जास्तीत जास्त बायोमास आपल्याला मिळाला पाहिजे, त्यामुळे साधारण पेरणी केल्याच्या नंतर 45 दिवसांमध्ये पीक ज्यावेळेस फुलावर येते त्यावेळेस गाडणं गरजेचं आहे. जास्त पुढे गेलं तर लवकर तो पदार्थ कुजणार नाही आणि सेंद्रिय कर्ब व्यवस्थित मिळणार नाही, त्यामुळे फुलावर यायच्या वेळेस 45 दिवसाचं असताना हिरवळीचं खत गाडणं गरजेचं.
1: अगदी खरंय. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आपण ऐकत होतात कृषीवाणी, हे कृषी विषयक माहिती देणारा सदर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला पुन्हा ऐकता येईल आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात. जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 10 सेकंद झालेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी 6:50 ऐकूया परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्यातील वृक्षसंपदेविषयी. याचं लेखन आहे आर्यांगला वैद्यक महाविद्यालय साताराचे प्राचार्य डॉ विनोद पतंगे यांचं. दिनविशेष ऐकूया आज सकाळी 6:55 संकलक आहेत सचिन प्रभुणे. श्रोतेहो, आजचा सुविचार आपल्याला ऐकता येईल आज सकाळी 7:00. आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आज सकाळी 7:40 तर 7:45 मेसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. काही भावगीत ऐकूया सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज सकाळी 7:50. आज सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 विमोहन हर्बल केअर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक आहे कौशल्याची कास प्रगतीची आस. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती आहे. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 9:00. श्रोतेहो, आज आहे बुधवार. आज सकाळी 9:30 घरकुल हा आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवयित्री स्वाती गुरव यांनी सादर केलेल्या काही कविता. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन आहे मंजिरी पत्की यांचं. जरूर ऐका आज सकाळी 9:30 घरकुल हा कार्यक्रम. सकाळी 10:00 डॉक्टर राजभोई सर्जिकल्स, 10:05 जोगळेकर हॉस्पिटल, 10:10 एस हॉस्पिटल, 10:15 पी एन गाडगिळ अँड सन्स आणि 10:20 ओळख बाजारपेठेची हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित केला जाईल आज सकाळी 10:30 तर 11:00 नाट्य संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनाला निखळ निरागस आनंद देणाऱ्या नात्यांवर आधारित काही युगुलगीतं. जरूर ऐका आज सकाळी 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. यामध्ये 12:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या. सायंकाळी 5:00 एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 5:30 युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातमी आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी डॉ महेश बाबर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांची फुले सुपर बायोमिक्स याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषीवाणीमध्ये रामदास जाधव उपकृषी अधिकारी म्हसवड यांचे एकात्मिक पीक पोषण याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
1: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98

0: 1985 कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी।
1: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम। महिंद्रा XUV 3XO 7,50,000 सोबत 70,000 पर्यंत से फायदे एट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण। संपर्क 84840-00354।
2: माई पाईल्स हॉस्पिटल, सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार।
3: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा, 94-21-21-23-01।
4: डिनरला
5: श्रीमानला जाऊ,
3: RTO ऑफिस समोर, सातारा, 91-58-31-11-53।
6: श्रीमान प्युअर व्हेज, पुन्हा सुरू तिथेच रुजू। बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे।
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
1: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72-94-94-64-64।
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू।
3: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
4: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
7: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2,00,000 मोफत अपघात विमा संरक्षण,
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
7: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2,00,000 मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:50 आणि 7 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदेविषयी. याचं लेखन आहे डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वाच्या अशा सातारा परिसरात आढळणाऱ्या सल्लकी या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. सल्लकी या वनस्पतीला मराठीमध्ये सालई म्हणून ओळखले जाते. ही एक महत्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. सातारा परिसरातील डोंगरामध्ये विशेषतः उताराच्या दिशेने याची झाडे लागलेली दिसतात. जरंडेश्वर, अजिंक्य तारा टेकडी तसेच पाटेश्वर भागामध्ये विपुल प्रमाणात आढळणारा हा वृक्ष आहे. उन्हाळ्यामध्ये याची जी कोवळी फळे भेटतात ती फळे जेवणासोबत कच्ची खाल्ली जातात किंवा त्यापासून लोणचे भाजी तयार केली जाते. या झाडाला संस्कृतमध्ये गजभक्षा म्हणजेच हत्ती याच्या पानांचे सेवन करतात

0: म्हणून. सुरभी म्हणजे या झाडाच्या सालीमधून जो डिंक निघतो तो सुगंधी असतो म्हणून, आणि बहुस्रवा असेही म्हणतात, म्हणजेच सालीमधून स्त्राव निघतो म्हणजेच डिंक निघतो. आयुर्वेदामध्ये वापरण्यात येणारी अतिशय महत्त्वाची वनस्पती म्हणजे गुगुळ. या वनस्पतीच्या प्रतिनिधी स्वरूपात सल्लिकीच्या डिंकाचा वापर आयुर्वेदिक वैद्य करताना दिसतात. सल्लकी हा डोंगराळ आणि कोरड्या भागात आढळणारा एक वृक्ष आहे. हा मध्यम ते मोठ्या आकाराचा वृक्ष असून याची उंची साधारणतः 5 ते 15 मीटर पर्यंत वाढते. याची पाने कडुनिंबाच्या पानासारखी लांब आणि कडांवरून किंचित कापलेली असतात. याला लहान पांढऱ्या किंवा हलक्या गुलाबी रंगाची फुले येतात. याची फळी लहान आणि 3 कप्पे असलेली असतात. याची खोड जाड असते. त्याची साल कागदासारखी पातळ आणि थरांच्या स्वरूपात निघते. हा वृक्ष खडकाळ आणि पडीक जमिनीत सहज वाढू शकत असल्यामुळे कमी पाऊस असणाऱ्या भागासाठी हा एक चांगला व्यावसायिक पर्याय ठरू शकतो. या वनस्पतीला उष्ण हवामान मानवते. हलकी खडकाळ पाण्याचा निचरा होणारी आणि चुनखडीयुक्त जमीन याच्या लागवडीसाठी उत्तम असते. सल्लकीची लागवड बियांच्या माध्यमातून किंवा फांदी लावून केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला याची रोपटी शेतात लावली जातात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या सालीचा डिंकाचा तसेच फळांचा वापर केला जातो. त्वचा विकार संधिवात या विकारामध्ये आयुर्वेदिक वैद्य याचा आवर्जून वापर करताना दिसतात. या वनस्पतीपासून निघणारा डिंक म्हणजे राळ ही सुगंधी असल्यामुळे पर्यावरणपूरक अशी आहे. या वनस्पतीची फुले अतिशय मोहक असल्यामुळे मधमाशा या वनस्पतीकडे आकर्षित होतात. या वनस्पतीची फळे पौष्टिक असल्यामुळे बऱ्याचशा पक्ष्यांचे हे आश्रयस्थान बनल्या जाऊ शकते. म्हणून सातारा परिसरातील डोंगरामध्ये या वनस्पतीची जास्तीत जास्त लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा ध्यास आपण सगळे घेऊया.
1: सालई या वनस्पतीविषयी श्रोते हो आपण ऐकलं आमच्या परिसर या सदरात. याचं लेखन होतं डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. याचं लेखन आहे सचिन प्रभणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 15 जुलै. जयपूरचे राजे मिर्झा राजे जयसिंग यांचा जन्म 15 जुलै 1611. जयपूर आत्रवली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म 15 जुलै 1904. लय प्राधान्य हे मोगुबाईंच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य. लयीचे अवघड प्रकारही त्या सहजतेनं करून जात असत. कमीत कमी स्वरयोजनेच्या अर्थवाही उपजा, कणस्वरांची प्रभावी योजना, आवाजाचा अकृत्रिम अनुनासिक विरहित लगाव, खणखणीत असूनही हळुवार असा स्वर, सुरेल स्वरांचा डौल आणि लईचा तोल एकाच वेळी सांभाळण्याचं कसब, लईशी लढिवाळपणे खेळत केलेले बालालाप आणि लईत गुंफलेल्या बोलताना, प्रचंड दमसासाच्या ताना, बंदिशीची आणि ख्यालाची प्रमाणबद्ध मांडणी ही त्यांच्या ख्यालगायनाची ठळक वैशिष्ट्य होती. विचारवंत वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म 15 जुलै 1927. प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक, विद्वान, टीकाकार नरहर कुरुंदकर यांचा जन्म

0: 15 जुलै 1932 ते एक समाजसुधारक आणि प्रभावी वक्तेही होते. अत्यंत तर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणी यांच्या जोरावर ते आपला विषय लोकांना पटवून द्यायचे. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते बोलायचे. तत्कालीन प्रश्नांची उत्तरच नाही तर त्या समस्यांचे मूळ काय याबद्दल ते थेट बोलत असायचे. नरहर कुरुंदकर यांनी अनेक पुस्तकं लिहिली, व्यक्तिचित्रही लिहिली, त्याचबरोबर अनेक पुस्तकांना प्रदीर्घ अशा प्रस्तावना देखील लिहिल्या आहेत. त्या प्रस्तावनांची सुद्धा पुस्तकं निघालेली आहेत. इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली 15 जुलै 1662 रोजी. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला 15 जुलै 1927 रोजी. ट्विटर हा सर्वात मोठा सोशल प्लॅटफॉर्म सुरू झाला 15 जुलै 2006 रोजी. रशियन कथाकार आणि नाटककार अँटॉन चेकॉय यांचं निधन झालं 15 जुलै 1904 रोजी. मराठी रंगभूमीवरचे एक अद्वितीय गायक नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचं निधन झालं 15 जुलै 1967 रोजी. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा आणि गंधर्वतुल्य आवाज या देणग्या त्यांना जन्मतःच लाभल्या होत्या. संगीताचा उपयोग त्यांनी नाटकातील रसाचा उत्कर्ष साधण्यासाठी केला. रसाला विघातक किंवा रसाचा अपकर्ष होईल अशी एक सुद्धा हरकत त्यांच्या गळ्यातून निघत नसे. बालगंधर्व हे 1929 सालच्या मराठी नाट्य संमेलनाचे आणि 1944 साली मुंबईत झालेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष होते. 1955 साली अभिनयाचं राष्ट्रपती पदक देऊन संगीत नाटक अकादमीनं आणि 1964 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला. जनसंघ आणि भाजपचे नेते, गोवा मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचं निधन झालं 15 जुलै 1991 रोजी. स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचं निधन झालं 15 जुलै 1998 रोजी. सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचं निधन झालं 15 जुलै 1999 रोजी. कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात सलग 60 वर्ष कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ बानू कोयाजी यांचं निधन झालं 15 जुलै 2004 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभणी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राच्या प्रसारणाचा. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजतात. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार. आजच्या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: ऐकूया आजचा सुविचार. साधे जीवन आणि उच्च विचार हीच खरी श्रीमंती. आजचा सुविचार पुन्हा एकदा. साधे जीवन आणि उच्च विचार हीच खरी श्रीमंती. श्रोतेहो, सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आजच्या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेल सोबत

0: सातारा आकाशवाणी।
1: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
2: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
1: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
3: संपर्क

0: 78759 89 510.
1: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्नपाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
2: हो, आम्हाला माहिती आहे.
1: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispecialityhospital.com.
5: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
6: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
5: 1218 किलो पेलोड,
6: 400+ किलोमीटर ची रेंज,
5: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
6: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
5: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
6: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
6: संपर्क 810-83-33-480.
5: 810-83-33-480.
7: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
8: NAC आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
7: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788-84.
9: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:08 आणि 3 सेकंद झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत, थोडी प्रतीक्षा.
10: कुणाला बहिरेपण येऊ शकतं.
11: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे, तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ। पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल। यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं।

0: केला आहे. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
1: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या सात साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ, दान, तप या भारतीय संस्कृतीतल्या तीन महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं, प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवाद वारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत

0: प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टर पर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाकडून केल्या जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
0: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा 2रा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ज्ञान, मनोरंजन आणि माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनिलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलींकर

0: शासन मान्य डिप्लोमा ना प्रवेश फाउंडेशन एटीडी जीडी आर्ट ड्रॉइंग एंड पेंटिंग आर्ट मास्टर संपर्क एसकेएम इंस्टिट्यूट ऑफ फाइन आर्ट बरे रस्ता सातारा फोन 74 99 415 793।
1: एकच कॅम्पस अनेक शैक्षणिक संधी छाबडा एज्युकेशन ग्रुप उत्तम शिक्षण यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग फिजिओथेरपी होमिओपॅथी MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप रायगाव सातारा
1: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900।
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल
4: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या रेडीमेड टी शर्ट्स पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
4: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी आकाशवाणीवरून जाहिरात करा आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो लहान असो वा मोठा आकाशवाणीवरून जाहिरात करा हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
6: श्रोते हो आता ऐकूया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी।
7: शेतशिवाराची खबरबात रानामाळातल्या घडामोडी पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
6: श्रोते हो जरूर ऐका उद्या संध्याकाळी 7:30 शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम। श्रोते हो आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मनाला निखळ निरागस आनंद देणाऱ्या नात्यांवर आधारित युगुल गीतांचा विशेष कार्यक्रम। जरूर ऐका आज सकाळी 11:30। घरकुल हा आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकणार आहोत स्वाती गुरव यांनी केलेल्या काही कवितांवर आधारित कार्यक्रम। जरूर ऐका आज सकाळी 9:30 घरकुल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री

0: देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपर्यंत पुरती, ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दानी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
1: रिझल्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठल्याही कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात त्याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत, तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
1: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित

शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे, पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4-5-6 वर्षांमध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द्र किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात

0: आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाहीये आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाहीये. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो आणि ही जी पार्टनरशिप आहे एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाहीये
1: हे महत्वाचं,
0: ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती माती पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गटशेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 103.1 MHz या ध्वनीलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या, आज सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकूयात नमक हलाल, प्रेमरोग, फूल और काटे, प्यार किया तो डरना क्या आणि परिंदा या चित्रपटातली काही बहारदार गाणी.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली
1: हो 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं. पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅम. नमस्कार.
2: मी आता जसं म्हणाले तसं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुख सोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुख सोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये

0: तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
1: मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं कुठे हे मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे.
0: बरोबर.
1: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते, आरोग्यासाठी पण चांगलं एक ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं. गंगा घसरा सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं माझ्या, कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेटच्या पुढे आपण, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही ना काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे. म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्याचा डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे, आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्यांचं बुकिंग करून टाकलं. थोडंसं एक लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच. पार्किंग सुविधा चांगली त्यांनी दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्यांनी दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही एक बुक केलं वगैरे. अशा सुखसुविधा ऍक्च्युअली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते जर ब्रॉड आहेस मॅडम.
0: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
1: नाही, साताऱ्याचा नो डाऊट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा चांगली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिली आहे, मी वेल केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण, किचन म्हणा, बाकीच्या सुविधा वगैरे. साधारण साधं उदाहरण घेतलं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित बनवण्यासाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे, अशी चांगली आहे. परत वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली आहे त्यांनी चांगल्या, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे. ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात. आणि असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं इकडे, पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे.
0: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या.
1: येस,
0: खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि भिलारे सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम. हनाव गुड्या.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया मेसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख. इतकी मुलायम उकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट.
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच.
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही.
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही.
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो. अक्षय, तू अगदी रेडिओवरती बोलल्यासारखा बोलतोय. तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती.
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही.
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा. आपले सराफ, त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल. मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ.
3: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता. पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं, खूप जण ऐकतात रे रेडिओ. आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता, आणि साडी घेऊनच जातात.
2: हो हा, प्रसाद.

0: मी तुला म्हणलो होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या.
1: मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर. नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा, 99 20 11 49 17. वा वहिनी, तुम्हाला पाठे.
0: अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर. बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
2: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं.
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेटमध्ये बसवून जाहिराती करून देतात. शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
2: अमेय जोगळेकर का?
1: हो. अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात. त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा. अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का.
0: हो मी पण ऐकलेत हा त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते. त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकलीय मी.
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते. मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे. एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची.
2: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून.
0: एकदा वगैरे नको ह, आत्ताच लाव बरं फोन. घे नंबर, 99 20 11 49 17.
2: ओके लावतो, 99 20 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
3: हॅलो नमस्कार.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99 20 11 49 17, 9920114917.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
5: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्न पर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
5: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: मेसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोते आता प्रसारित करतोय सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उमाकांत काणेकर यांची रचना, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात, संगीतकार बाळ पार्टे.

0: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
1: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
2: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस,
0: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
1: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
0: 98 90 55 94 64.
3: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
4: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
3: राजलक्ष्मी टॉकी समोर लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96 65 203 702, 96 65 203 702.
4: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: पुन्हा सुरू तिथेच रुजू श्रीमान प्युअर व्हेज
2: आरटीओ ऑफिस समोर सातारा 91-58-31-11-53. जेके देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
3: जेके देवीज लाईट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
2: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा. विना इंजेक्शन विना पट्टी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
4: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
2: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
4: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
2: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर.
5: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय
6: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक समृद्ध ग्रंथालय सुरक्षित वातावरण
7: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस
5: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
6: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय कर्मवीर समाधी परिसर पोवई नाका सातारा
5: 98-55-94-64.
8: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना. स्वर आहे अरुण दाते यांचा.

0: सर्व प्रकारच्या डिश असतात ज्यामध्ये वेलकम ड्रिंक्स पासून मुखशुद्धी पर्यंत आम्ही सर्व्हिस देतो. कमीत कमी 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत आम्ही पूर्ण सर्व्हिसेस देतो. तसेच आमचे गुरुकृपा प्युअर वेज नावाचे हॉटेल आहे, तिथेही वाढदिवस, साखरपुडा, पार्टीज यासारखे छोटे खानी कार्यक्रम होतात.
1: वा, म्हणजे प्युअर वेज मधली बरीच व्हरायटी आम्हाला टेस्ट करायला मिळणार. तर बरं, या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे पोहोचवणं स्टाफ वर अवलंबून असतं, त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याची चिंताच करू नका. आमच्याकडे जे कुक आहेत ते प्रशिक्षित आहेत. आणि महत्वाचे म्हणजे समजा स्वीट पदार्थ असेल त्यासाठी राजस्थानी कुक आहे, महाराष्ट्रीयन भाज्या वगैरे यासाठी महाराष्ट्रीयन कुक आहे. बाहेर सर्व्हिस देणार जो स्टाफ आहे तोही अनुभवी शिकलेला पुण्या मुंबईचा आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंट करणारी मुलंही आमच्याकडे असतात.
1: अरे वा, मग काही प्रश्नच नाही. या सगळ्यांकडून हायजीनची काळजी कशा प्रकारे घेतली जाते?
0: आमच्या व्यवसायातील यशाचा एक महत्वाचा भाग आहे, आम्ही जेव्हा पदार्थ बनवतो ते अगदी स्वच्छ वातावरणात, शिवाय दर्जेदार रॉ मटेरियल्स आम्ही वापरतो. पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊनच पदार्थ बनवले जातात.
1: गुड. गुरुकृपा केटरर्सची वैशिष्ट्य काय सांगाल?
0: आम्हाला या व्यवसायात येऊन 15 वर्ष झाली. अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या व्यवसायाने आज गगनभरारी घेतलेली आहे. हे यश मिळवण्यासाठी आम्ही आमची काही तत्व सांभाळले आहेत आणि त्यात कोणतीही तडजोड केलेली नाही. आमचं पहिलं वैशिष्ट्य आहे, आम्ही स्वच्छता कसोशीने पाळतो. दुसरं म्हणजे स्वादिष्ट जेवण देतो. आम्ही त्यासाठी दर्जेदार रॉ मटेरियलच वापरतो. समजा तुमच्याकडे काही कार्य आहे आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही सुचवतो तुम्ही एखाद्या कार्यक्रमात लाईव्ह येऊन जेवण टेस्ट करून मगच आम्हाला ऑर्डर द्या. आमची टॅगलाइनच आहे, स्वाद मनतृप्त करणारा, सेवा मन जिंकणारी. तसेच गुरुकृपा केटरिंग नावाची आमची वेबसाईटही आहे, तीही आपण पाहू शकता. गुगलवर आमच्या कस्टमरने जे रिव्ह्यू दिलेले आहेत ते आपण वाचू शकता. युट्यूबवर आमचा व्हिडिओ आहे, तोही बघा.
1: नक्कीच. चला तर, आमची चिंताच मिटली. आम्हाला आमच्या हक्काचे गुरुकृपा केटरर्स मिळाले. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही तुमच्याकडच्या कोणत्याही शुभकार्यासाठी एक्सलंट फूड सर्व्हिस हवी असेल तर विचार कसला करताय? लगेचच 99-75-13-18-17 या नंबरवर गुरुकृपा केटरर्सची संपर्क करा. किंवा सविस्तर माहितीसाठी वाढे फाटा बॉम्बे रेस्टॉरंट सर्व्हिस रोडला असणाऱ्या गुरुकृपा केटरर्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
6: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
7: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
6: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
7: कसलं?
6: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
7: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: हेअर फॉल एवढा होत होता की केस विचारायला गेलं की असं पूर्ण हातात गुच्छा यायचा. केस धुतल्यानंतर बाथरूम मध्ये सगळे केसच होते. नंतर वॉश करून आल्यानंतर कुठं पण फिरलं ना की घरामध्ये सगळे केसच दिसायचे.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर. विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
4: घरभर विखुरलेले केस, बाथरूम मध्ये केस, सोफ्यावरती केस, किचन ओट्यावरती केस, घरातील फरशीवरती तर केसच केस.
3: माझं नाव श्रेया प्रवीण यादव आहे. मी उमरज वरून आलेले आहे. मला विमोहन हर्बल केअर हे मम्मीनी सांगितलं की तिने रेडिओवरती ऐकलेलं आहे. माझी केसांची तक्रार खूप होती की डँड्रफ होता, टेक्स्चर नीट नव्हतं माझ्या केसांचं. नंतर केस हेअरफॉल खूप जास्त होता. तर इकडे आल्यानंतर मला जाणवलं की माझे हेअरफॉल खूप कमी आलाय. नंतर केसांचा टेक्स्चर छान झालंय, सिल्की झालेत केस. मुळात लेंथ वाढली आहे केसांची आणि डॅन्ड्रफ पण नाहीसा झालाय. मला विमोहन हर्बल केअरची ट्रीटमेंट घेताना कोणताही साईड इफेक्ट झाला नाही, पूर्ण नॅचरली सगळं झालं. तर मी सगळ्यांना रिकमेंड करेन की विमोहन हर्बल केअर मध्ये एकदा येऊन जा.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
4: श्रेया यादव, वय वर्ष 23, राहणार उमरज, तालुका कराड, जिल्हा सातारा. मागील 5 वर्षापासून असणारी प्रचंड स्वरूपातील केसगळती 1 वर्षापासून चांगलीच वाढलेली होती. विशेषतः केस धुतल्यानंतर होणारी केसगळती श्रेयासाठी चांगलीच त्रासदायक ठरत होती. वर्षानुवर्ष केसांमध्ये कोंडा देखील होता. कमी जास्त होणारा हा कोंडा सतत सोबत करणारा होता. काही केल्या तो जातच नव्हता. निर्जीव निस्तेज झालेले केस, पोत हरवलेले केस, कोरडे फाटे फुटलेले केस, केसांमध्ये उठणाऱ्या फुटकुळ्या, केसांची वाढ देखील खुंटलेली होती. खूप सारे घरगुती उपाय करून श्रेया चांगलीच वैतागलेली होती. आईकडून मिळालेली विमोहन हर्बल केअरची माहिती आणि त्यानंतर मिळालेले रिझल्ट याबद्दल ऐकूयात श्रेयाच्याच शब्दात.
5: आपले नाव सांगा.
3: माझं नाव श्रेया.

0: रोहिणी यादव आहे.
1: आपला पत्ता काय आहे?
0: मी उमरज तालुका कराड वरून आलेले आहे.
1: आपलं वय किती आहे?
0: माझं वय 22 आहे.
1: तुम्हाला काय तक्रार होती ज्यासाठी तुम्ही विमोहन मध्ये ट्रीटमेंट साठी आलेले आहात?
0: मला खूप जास्त हेअर बॉल होता. हेअर बॉल अशा प्रकारे होता की म्हणजे असं बट वगैरे निघायची खूप जास्त आणि डॅन्ड्रफ खूप प्रमाणात होता. केस खूप रफ झालेले.
1: तुम्ही सध्या काय करता?
0: मी आता शिकतीये, MCA करते.
1: आणि तुमची केसांची तक्रार साधारण किती जुनी आहे? किती दिवस झाले तुमची तक्रार होती?
0: माझी तरी 7-8 महिन्यापूर्वी अशी माझी तक्रार झालेली चालू. त्यानंतर मी होम रेमेडीज खूप केलेल्या, तर त्याने पण काही फरक वगैरे पडला नव्हता. मग मी विमोहन मध्ये आलेले.
1: साधारण तुमचा जो हेअर फॉल होता तो कशा प्रकारचा होता, म्हणजे काय जाणवत होता?
0: हा, म्हणजे मला पिरियड्सचा खूप त्रास पण होत होता. इरेग्युलर पिरियड्स येत होते, क्लॉट्स होत होते त्याचे.
2: वेळेअभावी आज आपण थांबतोय. याच मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूयात पुढील भागामध्ये. प्रत्येकाची प्रकृती, सवयी आणि विशिष्ट तक्रारी यांचा विचार करून आहार विहारासहित डिझाईन केलेल्या संपूर्ण हर्बल हेअर केअर थेरपीज विमोहन हर्बल केअर. प्युअर हर्बल 100% नॅचरल, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी देखील. श्रोते हो, आपणही केस गळणे, केसांमधील कोंडा, कोरडे दुभंगलेले केस, निर्जीव निस्तेज केस, केसांना वाढ कमी असणे इत्यादी केसांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आजच संपर्क करा विमोहन हर्बल केअर. संपर्कासाठी आमचा पत्ता 29 प्रताप कॉलनी हॉटेल प्रीतीच्या जवळ देगाव फाटा सातारा. अपॉइंटमेंट साठी आमचे फोन नंबर आहेत 962-33-55-987 962-33-55-987 9890-76-02-76 9890-76-02-76 भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट आवश्यक.
3: विमोहन हर्बल केअर सातारा.
4: संपर्क 9890-76-02-76.
5: विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
6: पुणे केंद्र आहे आमची. यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये। भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक। आता सविस्तर बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे। हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत

चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात

0: कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
5: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी,

0: रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच त्याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मेळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
1: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2014 ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
2: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
3: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. व कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला

0: तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया. सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया. या ठिकाणी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं. आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टलवरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
3: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून

0: ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
1: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट आयटीआय नागपूर इथून आयटीआय केलं आहे. आयटीआयने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
2: नमस्कार, माझे नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा आयटीआयचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
3: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे, तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
4: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
5: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्व आहे.
6: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगदाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर,

0: एमएमबी सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथला 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
1: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवून भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
2: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं, लेखिका प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 65वा.
4: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:01 होतोय. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे अंजान यांचं, संगीत बप्पी लाहिरी यांचं, युगुलस्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, चित्रपट नमक हलाल.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC, स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
2: संपर्क 78759
0: ते

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया राणी मलिक यांची रचना. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरात. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे फुलोर काटे.

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
3: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार, कुर्ती यांची भरपूर व्हरायटी.

0: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनालिटी तशी व्हरायटी।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया राजेश जोहरी यांची गीतरचना. स्वर आहे आशा भोसले यांच्या समवेत सुरेश वाडकर यांचा. संगीत आर डी बर्मन यांचा. आणि चित्रपट

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात।
2: हो, आम्हाला माहिती आहे।
1: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर,
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispecialityhospital.com।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
2: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
3: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलींकरता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश, फाउंडेशन, ATD, GD Art, ड्रॉइंग अँड पेंटिंग, आर्ट मास्टर, संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, बरे रस्ता, सातारा, फोन 74994-1597-93।

श्रोत्यांनो, हे गीत होतं सुधाकर शर्मा यांचं. संगीत संयोजन हिमेश रेशमिया यांचा आणि युगलस्वर होता कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. चित्रपट होता प्यार किया तो डरना क्या. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. ज्ञान मनोरंजन माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी 101.1 MHz. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 27 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत आमच्या मैत्रिणींसाठी एक कार्यक्रम घरकुल. आज या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय मंजिरी पत्की यांनी. ऐकूया घरकुल.

0: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजच्या घरकुल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि मंजिरी पत्कीचा आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवयित्री स्वाती गुरव यांनी सादर केलेल्या कविता. स्वातीतय्या कोडोली सातारा येथील रहिवासी आहेत. गेली 15 वर्ष त्या वरिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं आहे. साहित्यिक तसंच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा लक्षणीय वावर आहे. विविध साहित्यिक कार्यक्रमात सहभाग आणि काव्यस्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवली आहेत. तसंच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नमस्कार स्वातीताई.
1: नमस्कार.
0: घरकुल कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. स्वातीताई, आपल्या कविता आपण ऐकणारच आहोत, पण सुरुवातीला आपल्या कवितेच्या प्रवासाविषयी किंवा लेखनाविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या काव्य प्रवासाबद्दल काय सांगाल, किंवा लेखन प्रवासाला कधीपासून सुरुवात झाली आणि कशी?
1: मला वाचनाची आवड अगदी लहानपणापासूनच होती. घरात जणू तसं वातावरणच होतं. आई वडीलही पुस्तक वाचनाला महत्व द्यायचे आणि लहानपणी चंपक सारखी छोटी छोटी पुस्तकं आमच्याकडे मागवली जायची.
0: बर.
1: आणि त्यातूनच वाचनाची आवड निर्माण झाली.
0: बर.
1: पण खरं लिखाण म्हणजे माझी लेखणी चालू झाली ती 2018 साली.

0: तेव्हा माझ्या बाळाचा दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. खरं म्हणतात बाळणपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म.
1: खरंय,
0: माझ्या बाबतीतही अगदी तसंच झालं. दुसरा जन्म म्हणजे या लेखणीतून गवसले मला मी स्वतः नव्याने. बाळ थोडं नाजूक होतं त्यामुळे त्याला एनआयसीयू मध्ये ठेवलेलं आणि त्याला काचेतून मी पाहत राहायचे आणि त्यामध्ये त्यावेळेला अगदी माझ्या मनात वेगवेगळे कल्लोळ उठायचे. त्यावेळेला वाटायचं बाळही काहीतरी विचार करत असेल. तर त्या काचेतून पाहणारी ती मी त्याची आई आणि या क्षणी त्याची आणि माझी नाळ

0: माझ्या मनात वेगवेगळे कल्लोळ उठायचे. त्यावेळेला वाटायचं बाळही काहीतरी विचार करत असेल. तर त्या काचेतून पाहणारी ती मी त्याची आई आणि या क्षणी त्याच्या त्याची आणि माझी नाळ लेखणी बनून कागदावर उमटली.
1: बर.
0: आणि तिथून माझ्या लेखनाला सुरुवात झाली.
1: अच्छा, म्हणजे आईचं आणि बाळाचं जे नातं आहे त्यातली जवळीकता आहे त्यातून तुमच्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली.
0: त्याच वेळेला मी सोशल मीडियावर शब्दांची गुंफण करायला सुरुवात केली. ते शब्द होते माझ्या मनातल्या कोपऱ्यातले आणि कसं ते लेखात रुपांतर झालं कुणास ठाऊ. आणि त्याला एक टायटल दिलं गेलं माझ्या इवल्याशा जीवाची धडपड. आणि तो लेख सोशल मीडियावरून सगळीकडे व्हायरल झाला. मग तेव्हा जाणवलं की अरे आपले मनातल्या वेदना किंवा खंत किंवा आपल्या मनातलं जे काय आहे ते कागदावर उमटू शकतं आणि त्याला योग्य दिशा मिळू शकते. पण त्याला गरज आहे वाचनाची.
1: खरंय.
0: आणि मग वाचनालाही सुरुवात तिथून झाली. आवड होती पण सवड मिळू लागली.
1: बरोबर.
0: आणि त्यातूनच परत माझी पहिली कविता आली. तिचं नाव आहे स्त्री. म्हणजे असं अगदी मुलानं मला आईपण पण दिलं आणि दुसरं लेखनाचं कौशल्य जे आहे ते खरं तिथून सुरुवात झाली.
1: बरोबर. म्हणजे इथून तुमच्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली.
0: स्त्री लिहिताना मी ज्या वेळेला बाळाला काचेतून बघायचे त्यावेळेला माझ्या मनातली वादळं आणि मला असं वाटायचं की त्याच्या मनातली वादळं ही एक व्हायची. आणि त्यावेळेला एक आई म्हणून म्हणजे पण त्या वेदना बाजूला ठेवून जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं त्यावेळेला खरंच मला मोठं वेगळं जग वाटत होतं. आणि त्यातून ह्या कवितेचा जन्म झाला.
1: बर. मग ती पहिली कविता घेऊया आपण.
0: माझी पहिली कविता आली. तिचं नाव आहे स्त्री. आली महिलांचे वेगवेगळे दिन साजरे होतात. जणू हा सणच झाला आहे. जणू हा सणाचा दिवसच असतो. स्त्रीच्या अस्तित्वाला सलाम करण्याचा प्रत्येक आव्हानांना सामोरे जाते ती. प्रत्येक नात्याला जपते आणि निभावते ती. शेतात काम करणारी ती असो किंवा लाल दिव्याच्या गाडीतून फिरणारी अधिकारी असो स्वतःच्या पायावर कुटुंबाला उभारते ती म्हणजे तीच. पण धडपडते पुन्हा उठते तीही तीच असते. संस्कार मुलांवर रुजवणारी तीही तीच असते. सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं जपते तीही तीच असते. सेवाभाव मनात ठेवून समाजात वावरते तीही तीच असते. एकमेकींच्या सुखदुःखात धावून येते. डोळ्यातले थेंब अलगत टिपते तीही तीच असते. साता समुद्रापार सर्वच क्षेत्रात अग्रेसर असते. तर राजकारण समाजकारण अर्थकारण बघणारी तीही तीच असते. अशा स्त्रीच खरंच मानाचा मुजरा. तिच्या धैर्याला आणि तिच्या सामर्थ्याला मानाचा मुजरा.
1: खरंच खूप सुंदर कविता आहे आणि मला वाटते की प्रत्येक मैत्रिणींच्या मनातलीच ही कविता म्हणायला काही हरकत नाही. स्त्रीचं रूप तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं या कवितेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. मग ही पहिली कविता आपण केलीत, मग या कवितेचे आपल्याला अभिप्राय कसे आले किंवा ही पहिली कविता आपण प्रथम कोणाला ऐकवली?
0: पहिली कविता मी माझ्या मिस्टरांना ऐकवली. खरं तर मी जे काही पहिलं सुरुवात असते कच्चं पक्क त्याला खरं साज रंगरूप देण्याचं काम माझे मिस्टरच करतात. तर ती कविता त्यांना ऐकवली आणि त्यांचेही डोळे पाण्याने भरून आले.
1: म्हणजे त्यांनी त्या कवितेतून स्त्रीला समजून घेतलं असं म्हणायला काहीच हरकत नाही.
0: अगदी.
1: आणि त्यांनी तुम्हाला पुढे प्रेरणा दिली आणि मग त्यातून तुम्ही पुढे कविता करू लागलात. आता कविता करत असताना निरीक्षण केलं जातं किंवा त्या कवितेमध्ये सुंदर अशी शब्दांची गुंफण केली जाते, मग यासाठी तुमचे काही वेगळे प्रयत्न असतात का? म्हणजे वाचन किंवा वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचणं वगैरे असं?
0: म्हणजे साक्षात मी सरस्वती रूपच मानते, ते म्हणजे शांता शेळके आणि बहिणाबाई चौधरी यांना. कारण साधी राणी आणि उच्च विचारसरणी, वाचन अभ्यास आणि या सगळ्यातून त्यांच्या डोक्यावरचा पदरही कधी खाली नाही.
1: खरं.
0: अशी ही दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे माझ्यासारखी माझ्यासाठी कवितेतच नाहीये तर दैनंदिन जीवनातही एक आदर्श स्त्री म्हणून या दोघी माझ्या समोर आहेत.
1: खरंच आहे. म्हणजे त्यांच्या कविता वाचत वाचत तुम्हाला तुमच्या कविता स्फुरत गेल्या. बर. आपल्या कवितेचे विषय साधारण कोणकोणते असतात?
0: कविता सुरुवातीला तर स्त्री ह्या विषयावर लिहिली गेली. पण त्याच्यानंतर जसं जसं वाचन वाढत गेलं तसं तसं नव्याने नवजग बघायला मिळालं त्या पुस्तकात. आणि मग जाताना निसर्ग, येता जाताना प्रवासात निसर्ग पाहायला सुरुवात केली. निसर्गाचं निरीक्षण आणि त्यातून बरेचसेच अगदी चिमणी कावळा असेल, पक्ष्यांचं निरीक्षण असेल किंवा आता वातावरणातले बदल असतील हे सुद्धा मला जाणवायला लागले. म्हणजे

0: जगच बदललं जणू.
1: बरोबर.
0: आणि मग आपोआप कविता त्यानुसार त्या अनुषंगाने सुचत
1: गेल्या, म्हणजे तुमची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलली. ज्यावेळी तुमचं वाचन झालं त्यावेळी तुमचं कविमन जागं झालं आणि प्रत्येकाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला. मग अशाच कविता काही घेऊया आपण.
0: निसर्गाचे फायदे आणि तोटे आपण अगदी अनुभवतोय आता.
1: हो हो.
0: आणि त्यामुळं त्याचं महत्वही आपल्याला तितकंच कळालं. त्यामुळं त्या अनुषंगाने मला सुचलेली ही कविता, शीर्षक आहे जपूया निसर्ग. वाट पाहुनी शेवटी तो आलाच, मुसळधार वारा आणि सोबत पावसाच्या धारा. सगळीकडे अंधार आणि मध्येच विजांचा कडकडाट, जमिनीचा कंप आणि ढगांचा गडगडाट. आभाळाचं छत आमची काळी माती, आमची आई, तिच्या उदरात वाढतो हीच आमची पुण्याई. झाकून डोळे विसावलो भुईशी, हादरली ती कंपून सारे क्षणात उदरात घेतली. हंबरून वासरे साद देऊ लागली, आमच्या आभाळाने ही आज आमची साथ सोडली. सगळीकडे अंधार, एकच गोंगाट मजला, मज मलाच कळेना मीच एकला राहिला. उदरात घेतली लेकरत जिने जन्म दिला, डोळ्यातला थेंब चिखलातच वाहून गेला. कमावलेला एक एक घास आज मातीत गायब झाला. पिकं जनावरं सगळं गेलं, निसर्ग राजा काय आमचं चुकलं. पोटच्या गोळ्यासंग झाड झाड वाढवलं, निसटत्या मातीनं त्यांना पोटात घेतलं. पक्ष्यांचा थवा अंधारात गायब झाला, मोठमोठ्या झाडाने जेव्हा श्वास सोडला. धीर धरू आता, निसर्गच सोबत राहिला, त्यास सांभाळू आता हाच ध्यास घेतला. उभारू पुन्हा हिरवा मळा, लावून रोपाची माळ, गुणगुणू दे पक्षी प्राणी हिरवं माळ. यानंतरची माझी कविता आहे आठवणीतली शाळा. ही कविता लिहिण्यामागचं थोडस संदर्भ सांगते. अजूनही शाळेतल्या बाई, माझ्या प्राथमिक शाळेतल्या बाई माझ्या संपर्कात आहेत. अजूनही त्यांचं वय झालंय पण अजूनही त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हापासून ते अगदी बीएड होईपर्यंत पूर्ण शिक्षण घेतानाचे सगळे शिक्षक संपर्कात आहेत. अगदी बोटाला धरून हे सगळेच मला चालायला शिकवतात. ज्यांनी माझ्या हाताला धरून मला हस्ताक्षर शिकवलं, योग्य वळण लावलं, अजूनही त्यांचं माझ्याकडे तितकंच लक्ष आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यांचे आशीर्वाद असेच राहोत. आणि त्यातूनच मला सुचलेली ही कविता आठवणीतली शाळा. गेल्या वर्षी अचानक जाणं झालं शाळेत. जुन्या आठवणी मात्र रेंगाळल्या नजरेत. शाळेत गेले तो पहिला दिवस आठवला. कळत काहीच नव्हते म्हणून बाबा घट्ट हात धरला. रडकुंडीने आईच्या पदराआड जीव माझा दाटला. जाऊ नको म्हणत म्हणत वर्गात प्रवेश केला. रंगवलेल्या भिंतीवर नजर माझी खेळली. तोवर मात्र बाबांनी घराची रस्ता धरली. आता मात्र मी बाई आणि नवीन सगळं. भरून आलेलं माझं मन मोकळं. आईनं सांगितल्याप्रमाणे बाईंना नमस्कार केला. आशीर्वादाचा हात बाईंनी डोक्यावर ठेवला. अक्षर गिरवत कधी रमले कळलंच नाही. बाईंच्या जागी आई दिसू लागली याचे भानच राहिले नाही. रोज हस्ताक्षर स्पर्धा घेत होत्या बाई. चढाओढ आणि स्पर्धा तिथे अवगत होई. बघता बघता गणित भूमिती सारं काही जमलं. हस्ताक्षर सुधारण्याचं गमक फक्त बाईंनाच जुळलं. बाईंमध्येच पाहिलेली आदर्श आई, त्यांच्यासारखेच बनावे हेच माझ्या ठाई. आज खडूपळा, झूम, गुगल मीट सगळं आहे हाती. शिक्षक आणि पालक दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते. किती ऋण या शाळेचे मी मानू. शिक्षिकेतील विद्यार्थ्यांनी अजून जागरूक ठेवू.
1: वा, खूप सुंदर. आणि प्रत्येकाची शाळेतली आठवण ही वेगळी असते आणि शाळा म्हटलं की त्या आठवणीत मन रमतं. आणि खूप सुंदर अशी कविता आपण केलीत. खूप छान.
0: यानंतर आसवांचा महापूर ही कविता घेते. कारण आता अगदी आपण अनुभवतोय, टीव्हीवर पाहतोय, पेपरमध्ये बातम्या वाचतोय, अनेक लोक संकटात आहेत आणि त्याच्यावर वरून सुचलेली ही कविता. शीर्षक आहे आसवांचा महापूर. सगळं सोडून आज झालो आहोत रिकामे. बोल पर्जन्य राजा तुला अजून काय हवे. झोपेतच सारा संसार वाहिला, म्हणायचा म्हणून आता फक्त श्वास राहिला. उष्ण आणून लोकांचं कसा संसार थाटला.

माझी आधाराची गाय राहिली एकटी, तिला कशी वाचवू बोट झाली हो पलटी. पोर रडत आहे आय दप्तर राहिलं, त्याला कसं सांगू आता सगळं संपलं. भाकर तुकडा लावून पदराशी, अजून निघाले सोडून देवा तुलाच पाण्याशी. काय देवा तुझ्या मनी म्हणलं भिजीवर आण माझं, तू गेलास घेऊन सार गण गोत माझ. डोळ्यातला थेंब तू दिसूबी दिनास, डोळ्यातला थेंब तू दिसूबी दिनास, डोक्यावरच्या पाऊस धारा तू कधी थांबवणारस. तुझी लेकर भेदरली देवा, तुझी लेकर भेदरली, आता तरी जागा हो. पोटच्या गोळ्यांचा तूच एक तारण करता हो, पोटच्या गोळ्यांचा तूच एक तारण करता हो. माझी यानंतरची कविता आहे पुन्हा उतार घे. खरं तर आत्ता स्त्रियांचं जीवन फार वेगळ्याच गुंत्यात अडकलेलं आहे, म्हणजे अगदी जन्मलेली लहान मुलगी असो किंवा वयोवृद्ध स्त्री, अनेक वेगवेगळी संकट येतच असतात, पण तेवढीच ती धैर्याने सामर्थ्याने उभी राहते. पण अशा काही घटना आपण आता ऐकल्या की ज्यामध्ये अगदी अंगावर काटा येतो, त्यावेळेला आठवतो तो म्हणजे आपला लाडका कृष्ण. असा कृष्ण प्रत्येकाच्यात असतोच कुठेतरी दडलेला, पण तो कृष्ण जागा झाला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला वाचवायला यायला पाहिजे. त्यासाठी लिहिलेली कविता. माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा अवतार घे. ए कृष्णा आता तरी अवतार घे, संकटांना नष्ट करण्याचे कार्य तू हाती घे. दमलो आम्ही तुझी वाट पाहून, दमलो आम्ही तुझी वाट पाहून, अचानक वीज चमकून तू येशील का पृथ्वीवरी. ए कृष्णा तुझ्या जन्माष्टमीला आमचा उत्साह काही आवरत असतो, सगळ्या सुख दुःखात तू कायम सोबत असतोस. तुझी बासरी एकदा वाजू देत, तुझी बासरी एकदा वाजू देत, आणि झाडं पानं फुलं आनंदात डोलू देत. हिरवाईनं नटलेल्या श्रावणात तू येतोस गारवा घेऊन, तुझ्या गाण्याच्या तालावरी नाचती साऱ्या गवळणी. सवंगड्यात रमणारा तू, यशोदा देवकीचा लाडका कृष्ण तू. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करावे, स्वतःला विसरून सत्कर्म करावे. अनेक शिकवणी तुझ्या कृतीतून दाखवून दिल्यास, दुष्कर्मांचा नाश करण्यास तुझ्या रूपाने देवच अवतरला. ए कृष्णा पुन्हा उतार घे. यानंतरची कविता, त्याचं शीर्षक आहे एक थेंब. आता शीर्षक तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, पण ही कविता सुचताना म्हणजे जो काही तो क्षण होता मला तो सांगावा असं वाटतं. आमची शाळा सुटली आणि विद्यार्थी वर्गाबाहेर गेले, सगळी शाळा रिकामी झाली. मला वाटलं एखाद्या वर्गात एखाद्या बेंचवर जाऊन बसावं, आणि कोपऱ्यात एक खिडकी शेजारी बेंच रिकामा होता, तिथे जाऊन मी बसली. शेजारी झाड होतं खिडकी बाहेर, आणि त्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. खरं तर तो पूर्ण दुष्काळाचा मे महिना अगदी सुरुवात होती, एप्रिलचा शेवट, आणि ती पिलं जणू पाण्यासाठीच ओरडत होती असं वाटत होत. आणि त्यातूनच मग सुचलेली ही कविता. शीर्षक एक थेंब. हळुवार पावलांनी डोकावले खिडकीशी, इवलेसे चक्षू जणू उघड झाप करती. रखरखत्या उन्हात तोच गारवा तिजला, सर्वात उंच फांदीवरचा झोका तिजा आवडला. घरट्याची वीण पाहिली जवळूनी, अबोल निसर्ग ज्ञान दिसले त्यातूनी. मान वळवून पाहत होती दूर दूर, शोध तिचा जाणण्यास झाले मी आतुर. हिरवीगार पानं आता मोजकीच राहिली, सुकलेली पानं मात्र गळू लागली. काय हवं असेल तिला उत्तर काही मिळेना, काय हवं असेल तिला उत्तर काही मिळेना, अस्वस्थ त्या जीवाची भाषा मज कळेना. आत मी आणि बाहेर ती हेच सत्य उरले, माझ्या मनीचे विचार जणू प्रश्नरूपी उरले. पाहिले तिने हळूच चक्षू तिचे बोलले, एक थेंब पाण्यासाठी लेकरू तिचे तहानलेले. क्षणात भरून पाणी झाडास बांधले, मुक्या जीवाने तहान भागून आनंदाने पंख फडफडविले. काय सांगू तुम्हास हल्ली चिवचिवाट वाढला, काय सांगू तुम्हास हल्ली चिवचिवाट वाढला, एक थेंब पाण्याचा आयुष्य देऊन गेला.

0: कवितेचं नाव आहे स्वप्न. एकदा एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात आला शाळेतला बेंच. सहज हात फिरवला तर त्यावर जाणवला कोरलेल्या नावांचा संच. बेंचच्या कप्प्यातलं दप्तर आठवलं आणि टचकन डोळ्यातलं पाणी बेंचवर पडलं. सगळे विषय डोळ्यासमोर फेर धरू लागले. माझेच मला कळेना की मी वर्गात कस वर्गात आले. खरंच वर्ग आणि स्वर्ग काही वेगळा नसावा. एकीकडे मुक्ती तर दुसरीकडे स्वप्नांचा डोंगर दिसावा. तोवर एकच गलका झाला आणि सगळ्याच बाकड्यांमध्ये जणू वाद सुरू झाला. 20 वर्षांपूर्वीचे बेंच आता म्हातारे झाले. 20 वर्षांपूर्वीचे बेंच आता म्हातारे झाले पण तेच जणू म्हणू लागले, आम्हाला सोडून सारेच का निघून गेले. लेकरच आमची कधीतरी येतील आणि शाळेच्या भूतकाळात हरवून जातील. आता आम्हालाही सोबत न्या. जिथे असाल तिथे हात द्या. बाकी काही नको, फक्त आमच्या लेकरांसारखं आम्हाला कवेत घ्या.
1: छान. आता तुम्ही अध्यापनाचं कार्य करता, हं, त्यामुळं धावपळीचं जीवन आहे, त्यामुळं रोजची दिनचर्या सांभाळून, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, नोकरी सांभाळून या आपल्या छंदाला कसा वेळ देत आहे?
0: खरं तर असं म्हटलेलं आहे ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जगातील सगळ्यात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री आहे आणि या स्त्रीला खरंच देवानं तितके हात दिलेले आहेत.
1: खरं
0: आपल्याला काम करताना ते जाणवतं. एका वेळेला आपलं वाचनही चालू असतं, अगदी बांधलेली रद्दी असेल तरी त्यात काहीतरी वेगळं दिसलं तरी हळूच पेपर काढणारे आपण.
1: बरोबर.
0: त्यामुळं हे स्त्रीचं रूपच वेगळं असतं. पण यामध्ये खरंच आपल्या कुटुंबाची साथ मिळाली की जगणं अगदी सुलभ आणि सुंदर होतं. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की यामध्ये मला सगळ्यात महत्वाची साथ मिळाली ती म्हणजे माझे सासू सासऱ्यांची. की मिस्टर सोबत नसायचे कामाच्या धावपळीतून, पण माझे सासू सासरे मात्र माझ्या कविता ऐकायला नेहमी प्रेक्षकात बसलेले असायचे. पाठिंबा मला फार मोलाचा आहे.
1: खरंच आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक मैत्रिणीने सुद्धा आपल्या छंदाला वेळ द्यायला पाहिजे.
0: यानंतरची कविता आहे आठवडी बाजारची शिकवण. आता ही कविता सुचली त्यावेळेला आम्ही दोघं बाजारात गेलेलो. बाजारात गेल्यानंतर आमच्या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्यातून घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी कागदावर उमटवलेली ही कविता.
1: अरे वा, छान.
0: खूप काही शिकवतो हा आठवडी बाजार, खूप काही शिकवतो हा आठवडी बाजार. शिकवतो मोल भाव करायला, वस्तू तराजूच्या मापात ठेवायला. जावे आठवडी बाजारला, नाही फक्त भाजीला, मिळतो मनाला तजेला. आठवू लागतात शाळेतील धडे, पात्रे त्यातील बाजारात उभी पुढे. इथून पुढे थोडं वेगळं आहे. दिसतात मला टोमॅटो, नजर शोधते त्या मुलाला. शाळा सोडून आला होता मोक्याची जागा पकडायला, लाल चिखल वाचवायला. घेतो मग जास्तीचे टोमॅटो गरजही नसताना. थोडा पुढे आल्यावर झाडाखाली दिसते मुलगी, तीच असेल का हो ती स्वप्न पाहणारी दमडी. लाकडाच्या मुळ्या भरताना शेवेची मुळी आठवणारी, शेवेच्या एका घासासाठी दीड दमडी कमवणारी. दिसता कुठे आजोबा, तिथे करतोच मी खरेदी. थोडे दिवसांनी का होईना पण पाखऱ्या त्यांचा वाचवण्यासाठी. दिसता कुठे डोंबारी, ठेवतो पैसे हातावर. जखम बरी व्हावी कसरत करणाऱ्या त्या आईची. एवढे सगळे बघताना भान विसरून जातो पुरा. अहो ऐकलं का, तिथे कुठं थांबला काय बाई हा वेंदळेपणा. जाग येते या हाकेने माझ्यातल्या विसरभोळ्या गोकुळला. हे सगळे मराठीचे धडे तुम्हालाही आठवले असतील. आम्हाला दोघांनाही आठवले आणि बालभारतीचं पुस्तक ते डोळ्यासमोर तरळले.
1: वा छान, खूप छान निरीक्षण तुम्ही बाजारात केलेलं आहे आणि ही कविता केलेली आहे. आता या आपल्या वेगवेगळ्या कवितांमध्ये निसर्ग, स्त्री जीवन, नाती, समाज या विषयाचा प्रभाव दिसून येतो. तर विषयांची निवड कशी करता किंवा तुमचा यातला आवडता विषय कोणता?
0: विषयांची निवड अशी साचेबद्ध आहे असं नाहीये, कारण जन्मापासून आजपर्यंत आपण वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यातून जातो.

0: शिक्षण घेतो, नोकरी करतोय, प्रवास करतो त्यानिमित्तानं, तर त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. तर त्या अनुभवांची साठवण मनात कुठेतरी केलेली असते आणि हळूहळू पुन्हा ती मग कागदावर उतरते. माझ्या आवडत्या कवयित्री बहिणाबाई आणि शांता शेळके, तर त्यामध्ये बहिणाबाईंनी सांगितलं की बहिणाबाईंना विचारलं जायचं की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग तुम्ही कविता कशा करता. तर त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलेलं, धरित्रीच्या आरशामध्ये स्वर्ग पाहणाऱ्या स्वर्ग पाहते मी, म्हणजे मातीत शेतात काम करताना त्यांना तो आरसा वाटतो आणि त्या आरशात त्यांना आभाळ दिसतं. अशा या कवित्रेंचं अगदी काल्पनिक चित्र ज्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यातून मग आपोआपच आपलंही कवितांचं क्षेत्र विस्तारलं जातं.
1: खरं
0: याच स्वरूपानं मी महिला दिन याविषयी लिहिलेली कविता. महिला दिन महिला दिन, जणू काय तिचा वाढदिवसच, उठल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव, किचनमध्ये शिरतो आपण मनात ठेवून अनेक भाव, 50% आरक्षण आलं आणि स्त्रीचं आयुष्यच बदललं, 4 भिंतीबाहेरचं जगणं तिनं नव्यानं अनुभवलं, गडबड सगळ्या कामांची घरातला आवरून निघायची, मुलं घेऊन शाळेला सोडायची, नोकरीच्या ठिकाणचं नियोजन आठवत आठवत पाऊल टाकायची, डबा खायचा हसत हसत मैत्रिणींशी गप्पा मारत, हळूच एखादा सेल्फी काढत आणि एकमेकींकडे बघून नाकं मुरडत, हक्काला तीच असते हो, हक्काला तीच असते हो, चेहरा पडला की हळूच काय झालं म्हणून विचारणारी, घराबाहेरचं मैत्रीचं नातं ती आणि ती प्रेमानं निभावते, हाच खरं महिला दिन, तिला कशी आहेस म्हणून एकदा विचारा, नको फुलं आणि मानाचे तुरे पण तिला आपलं माना, ती असते मायेची सावली, थकत नाही की थांबत नाही, तिला हवा थोडा विसावा, चहाचा एक कप पुरेसा असावा, महिला दिन महिला दिन म्हणून कुणी देतंय का घरातून सुट्टी, चूल मूल आणि नोकरी सांभाळणाऱ्या अष्टभुजा खरंच आहेत महान लेखी.
1: स्वातीताई, आजचा हा मनमोकळा संवाद आणि आपल्या सुंदर कविता आमच्या मैत्रिणींसाठी सादर केल्यात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील साहित्य लेखन प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मैत्रिणींनो. आत्ताच आपण कवयित्री स्वाती गुरव यांनी सादर केलेल्या कवितांचा आनंद घेतलात. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे sataraKisan@gmail.com, sataraKisan@gmail.com. मैत्रिणींनो, आजच्या घरकुल कार्यक्रमात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी मंजिरी आपला निरोप घेते. नमस्कार.
2: श्रोतेहो, आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल आत्ताच आपण ऐकलात. याचं सूत्रनिवेदन केलं होतं मंजिरी पत्की यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण आनंद घेत आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्राच्या प्रसारणाचा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
4: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
7: 1218 किलो पेलोड,
4: 400+ किलोमीटरची रेंज,
7: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
4: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
7: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
4: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
7: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
4: संपर्क 810-83-33-483.

0: 3480.
1: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
1: सूटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98 81 64 79 85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
2: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोते हो, सकाळचे ठीक 10:12 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत पित्ताशयाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपल्याकडे श्रोत्यांचे काही प्रश्न येत होते आणि म्हणून आपण त्याला उत्तरं देत होतो, तेव्हा तुम्ही सांगितलं की 2 प्रकारचे गॉलस्टोन आपल्याला बघायला मिळतात, एक म्हणजे सिम्प्टोमॅटिक किंवा दुसरा प्रकार म्हणजे असिम्प्टोमॅटिक. आता असिम्प्टोमॅटिक मध्ये नेमकी कोणाला सर्जरीची गरज पडू शकते किंवा तुम्ही सांगताच की नाही सर्जरी केलीच पाहिजे याबद्दल आज सांगा.
5: तर असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण सोनोग्राफी पेशंटला काही त्रास होत नसतो, परंतु सोनोग्राफी कोणत्या तरी वेगळ्या कारणासाठी केली जाते आणि त्याच्यामध्ये पित्ताच्या थैलीमध्ये खडे हे दाखवले जातात. अशा पेशंटना खरं तर पित्ताचा काही त्रास होत नसतो, खाल्ल्यानंतर त्यांना काही पोटात वेदना होत नसतात, तरीही अशा पेशंटमध्ये मग सर्जरी कधी करायची? तर जे पेशंट 60 वर्ष वयाच्या वरती आहेत किंवा ज्या पेशंटमध्ये एखादा मोठा गॉलस्टोन आहे म्हणजे ज्याची साईज साधारणतः 1.5-2 सेंटीमीटर पेक्षा मोठी आहे, जो इम्पॅक्टेड आहे. आपण गॉलबॅटरचे जर पार्ट बघितलं तर इन्फंडिबुलम म्हणून एक पार्ट असतो किंवा नेक ऑफ द गॉलबॅटर म्हणतो आपण त्याला, की जिथं कधी कधी तो स्टोन इम्पॅक्ट झालेला असतो. शिवाय एकदम छोटे छोटे स्टोन असतील तर अशा पेशंटमध्ये पण आपण सर्जरीचा सल्ला देतो. आणि ज्या पेशंटना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा कोमॉर्बिडिटी आहेत ज्यांच्या मध्ये पुढे जाऊन जर कॉम्प्लिकेशन झालं तर सर्जरी ही थोडीशी क्रिटिकल होऊ शकते, अशा पेशंटला आपण सर्जरी करण्याचा सल्ला देतो.
4: ओके, याबद्दल अजूनही बोलूया. तत्पूर्वी श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77-67-82-78-92 77-67-82-78-92 77-67-82-78-92. डॉक्टर राजभोई सर, समजा जर कोणी भीतीमुळे किंवा अजून काही कारणांमुळे ही शस्त्रक्रिया टाळली तर त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? खडे तसेच राहिले पित्ताशयात तर?
5: नक्कीच. आता आपण पाहिलं तर ह्याचे 3 मेन कॉम्प्लिकेशन्स आहेत. जर खडे तसेच राहिले किंवा बरेच दिवस खडे असतील तर त्या खड्यामुळे त्या पित्ताचं जर व्यवस्थित भिसरण होत नसेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि मग पेशंटला कोलेसिस्टायटिस होतो. म्हणजे पेशंटला मग याच्यामध्ये बरकडीच्या खाली उजव्या साईडला खूप तीव्र वेदना होतात, शिवाय उलटी, मळमळ, ताप येणं, म्हणजे अगदी पेशंट त्याचा नाडीवरती, ब्लड प्रेशरवरती परिणाम होऊ शकतो, एवढ्यापर्यंत ती कंडिशन सिव्हिअर होऊ शकते. हे जरा अक्यूट, त्याला आपण अक्यूट कोलेसिस्टायटिस म्हणतो. दुसरी कंडिशन म्हणजे कधी कधी हे जे खडे आहेत हे छोटे खडे असतील तर ते कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान ते पित्ताच्या नळीमध्ये ट्रान्सफर होतात.

0: मग पित्ताच्या नळीमध्ये ते अडकले जातात किंवा क्लंप होतात आणि त्याच्यामुळे पित्त आतड्यामध्ये येण्यासाठी अडथळा तयार होतो आणि अशा पेशंटला कावीळ होते. तिसरं, हा जर खडा खूप खाली म्हणजे अगदी पित्ताच्या नळीच्या तोंडाला जर अडकला तर साधुपिंडाचा जो रस आहे तोही अडकला जातो आणि त्याच्यामुळे साधुपिंडाच्या ज्या छोट्या नलिका असतात त्या फुटतात आणि पॅन्क्रियाटायटिसचा, ज्याला आपण अक्यूट पॅन्क्रियाटायटिस असं म्हणतो, हा अटॅक येण्याची शक्यता असते. तर ही तीन मेन अगदी गंभीर स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स जर आपण वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली तर होऊ शकतात.
1: ओके, पण मग याच्यासाठी रेग्युलर चेकअप करणं म्हणजे काय, फक्त सोनोग्राफी करणं गरजेचं असतं का?
0: सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. तर त्याशिवाय जर आपल्याला काही त्रास होत असेल तर तो आपण आपण जसं नेहमी लोक की पित्ताचा त्रास होत असेल तर ऍसिडिटीची गोळी घेतात आणि त्याच्यावरती ते भागवतात, तर तसं न करता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं.
1: अगदी. याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. तोपर्यंत श्रोते हो, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक, साई अमृत हॉस्पिटल, सातारा इथे. संपर्क 77 67 82 78 92, 77 67 82 98 92, 7767 8278 92. पुन्हा भेटूयात राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत पित्ताशयाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोतेहो आता प्रसारित करतोय जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
2: नमस्कार.
0: आज एक नवीन आणि वेगळा विषय तुमच्याशी डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे माझी एक मैत्रीण आहे की जी प्रेग्नन्सीसाठी आत्ता प्रयत्न करत होती. सोनोग्राफी केली, सगळे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत, पण तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर नेमकं काय कारण असू शकतं, का प्रेग्नन्सी राहत नाहीये, याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, काय सांगाल तुम्ही?
2: सोनोग्राफी, ब्लड टेस्ट या दोन्ही गोष्टी आपल्याला साधारण अंदाज देतात गर्भाशय आणि बीजाशयाबद्दल. इव्हन हजबंडच्या सिमेन अनालिसिस वरनं आपल्याला ते सुद्धा पॅरामीटर्स कळतात. पण यामध्ये एक महत्वाचा अवयव सुटून जातो, तो म्हणजे फॅलोपियन ट्यूब. कारण फॅलोपियन ट्यूब हा एक नाजूक अवयव आहे जो गर्भाशय आणि बीजाशय यांना जोडण्याचं काम करतो. आता फॅलोपियन ट्यूब मध्ये जर काही पॅथॉलॉजी असेल, जसं आम्ही म्हणतो की काही खराब पाणी जमा आहे, हायड्रोसॅल्पिंग्स, पस आहे, पायोसॅल्पिंग्स, तर आपल्याला फॅलोपियन ट्यूब सोनोग्राफीमध्ये दिसतात. पण जर फॅलोपियन ट्यूबचं स्ट्रक्चर नॉर्मल असेल, ठेवण नॉर्मल असेल, तर आपल्याला सोनोग्राफीमध्ये त्या दिसत नाहीत. त्यामुळे ब्लड टेस्ट सोनोग्राफी नॉर्मल आहे म्हणजे सगळं आत ओके आहे असं आपण गृहित नको धरायला. आपण फॅलोपियन ट्यूबकडे पण फोकस करायला पाहिजे.
0: पण मग फॅलोपियन ट्यूब गर्भधारणेमध्ये नेमकं काय काम करते हे देखील सांगा ना.
2: आता बीजाशयातनं जे बीज रिलीज होतं ते फॅलोपियन ट्यूब स्वतःकडे ओढून घेते आणि फॅलोपियन ट्यूब मधनं ते ट्रॅव्हल करत करत एम्प्युला नावाचा फॅलोपियन ट्यूबचा महत्वाचा भाग असतो, तिथवर ते बीज येतं. जेव्हा रिलेशन्स येतात तेव्हा स्पर्म्स जे असतात ते सुद्धा स्वतःचे स्वतः पुढे जाण्याची क्षमता ठेवतात आणि ते पण त्या एम्प्युला मध्ये येतात. एम्प्युला हा फॅलोपियन ट्यूबचा तो भाग आहे जिथे गर्भधारणा बेसिकली होते.

0: तिथे बाळ तयार होतं. हे तयार झालेलं बाळ पुढले 5 ते 6 दिवस गर्भाशयाच्या दिशेने प्रवास करून गर्भाशयामध्ये रुजतं. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी फॅलोपियन ट्यूबचं महत्व हे अनन्यसाधारण आहे.
1: ओके.
0: कसं असतं, फॅलोपियन ट्यूब नॉर्मल आहे आणि ती प्रॉपर फंक्शन करते, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर अंध असेल तरी त्याला डोळा असतो पण तो काम करत नाहीये. तसंच फॅलोपियन ट्यूब ओपन आहेत का आणि त्या काम करता आहेत का, ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण फॅलोपियन ट्यूब ह्या अत्यंत संवेदनशील असतात, त्यामुळे थोडा जरी डॅमेज असेल तरी तो त्याला मोठा आणि कायमस्वरूपी तिथे डॅमेज करू शकतो.
1: ओके. मग डॉक्टर चारुता, या फॅलोपियन ट्यूब्स नॉर्मल आहेत का नाही आणि त्या काम करतायत का नाही हे बघण्यासाठी कुठल्या वेगळ्या टेस्ट कराव्या लागतात का?
0: त्यामध्ये हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी, ज्याला आपण HSG म्हणतो, सोप्या शब्दात गर्भाशयाचा डाय टाकून केलेला एक्सरे. एक असतं सोनोसाल्पिंगोग्राफी, ज्यामध्ये आपण नॉर्मल सलाईनद्वारे गर्भाशयाच्या दोन्ही ट्यूब्स ओपन आहे का हे बघतो. या सगळ्यामध्ये गोल्ड स्टँडर्ड असते लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी विथ क्रोमोपर्ट्युबेशन, ज्याच्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे गर्भाशय आतून बाहेरून आणि त्याच्या फॅलोपियन ट्यूब सगळंच काही चेक करू शकतो.
1: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
1: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
6: नमस्कार.
1: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं म्हणतो की किडनी स्टोन असेल, छोटा असेल, मोठा असेल, एका किडनीत असेल, दोन्ही किडनीत असेल, तरी लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे.
5: फार महत्वाचं आहे की जर ट्रीटमेंट वेळेवरती झाली नाही तर काही वेळेला मूत्रपिंड गमावण्याचा पण धोका असतो. इथपर्यंत आजार गंभीर ठरू शकतो. मला असं वाटतं सचिन, या संदर्भात आपल्या श्रोत्यांना की मूतखड्याची जर ट्रीटमेंट उपचार वेळेवर झाले नाही तर काय होऊ शकतं ह्याची माहिती खूप महत्वाचं आहे.
6: नक्कीच. जे मूतखडा आहे किंवा किडनीमधला किंवा किडनीच्या ट्यूबमधला जो खडा आहे त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणे हे खूप महत्वाचं असतं. मग ती औषधांनी असो किंवा कुठल्या शस्त्रक्रियेने असो, जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की किडनीमध्ये इन्फेक्शन होणे, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणतो, ते इन्फेक्शन पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होऊ शकतो.
1: ओके.
6: तसेच किडनीमधल्या स्टोनमुळे किंवा किडनीच्या ट्यूबमधल्या स्टोनमुळे जो अडथळा निर्माण होतो आणि जे इन्फेक्शन निर्माण होतं त्यामुळे किडनीचं काम करणं खराब होऊ शकतं आणि ज्याला आपण अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो ते होऊ शकतं. आणि रेअरली कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते जर आपण दुर्लक्ष केलं तर. क्वचित प्रसंगी एखादा खडा आहे जो पेशंट खूप वेळ दुर्लक्ष करतो, जास्त दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, आणि नंतर मग काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर असं दिसून येतं की ती किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे आणि त्या स्टोन बरोबर किडनी काढणं पण गरजेचं कधी कधी होऊन बसतं. सो त्यामुळे वेळेतच ट्रीटमेंट घेणं आणि ते ट्रीटमेंट पूर्ण करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की किडनी स्टोन जर का वेळेत काढला गेला नाही तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन बद्दल अजून काय सांगाल?
6: किडनी स्टोन वेळेत काढला जाणं हे महत्वाचं आहे, जे कुठल्याही औषधांनी असो किंवा शस्त्रक्रियेद्वारे असो.
1: अच्छा.
6: बऱ्याच वेळेस काय होतं की स्टोन आहे कळतं पेशंटला, परंतु नंतर दुखायचं कमी होतं, औषधं घेतल्यावर दुखायचं कमी होतं, मग पेशंट दुर्लक्ष करतो. सो ज्यावेळेस

0: पण औषधांचा कोर्स पूर्ण करतो, स्टोन पडला आहे की नाही किंवा स्टोन विरघळला आहे की नाही आणि तो क्लिअर झाला आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. मग ते सोनोग्राफीने असो किंवा इतर काही तपासण्यांद्वारे असो, हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. अन्यथा दुखत नाही पण स्टोन तसाच असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे पुढे जाऊन होऊ शकतात आणि नंतर मग पेशंटला सिरियस काही कॉम्प्लिकेशन होऊन नंतर भरती व्हायला लागू शकतात.
1: अच्छा,
2: डॉक्टर सचिनने तर सांगितलंच की जर समजा दुखत नाही या गैरसमजाखाली जर पेशंटने उशीर केला तर काय होऊ शकतं. म्हणजे आताच आम्ही एक रुग्णही पाहिला की त्याला 3 वर्षापूर्वी पोटात दुखलं होतं आणि त्यावेळेला एक मला वाटतं 12-13 mm खडा युरेटर मध्ये अडकला होता. त्यांनी काही औषधोपचार घेतले, वेदनाशामक औषधं घेतली, त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर तो असं म्हटलं की मला कधी दुखलंच नाही. आणि आता आमच्याकडे जेव्हा तो आला त्यावेळा त्याला भरपूर ताप येत होता, इन्फेक्शन त्याला झालं होतं आणि आम्ही जेव्हा त्याचे तपास केले तर असं लक्षात की तोच खडा तिथेच राहून पूर्णपणे त्या किडनीमध्ये पू भरलेला होता. म्हणजे इथपर्यंत हे आजाराचं स्वरूप गंभीर होऊ शकतं. त्याच्यामुळे मूतखडा जसं सचिनने सांगितलं की मूतखडा झाला म्हणजे तो पडला की नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा करणं खूपच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलेही उपचार घ्यात.
1: अगदी, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: एस हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता ऐकूया पीएन गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
7: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
6: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहे पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
8: नमस्कार.
9: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एक गुंफलेले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
1: अच्छा, बर.
9: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 grams यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा, तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 gram पासून ते 70-90 gram पर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
1: बर,
9: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा इंजेस सारखा उघडला जातो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीने त्याचं लॉकिंग करायचं, त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो, त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर तो मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो. याच्यामध्ये जे हॉलो पण येतात पण मासोळ्या म्हणतो त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50-90 gramच्या दरम्यान भरतं एका तोड्याचं आहे, पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25 gram पासून ते 40 gram पर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15-17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20-22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो आणि मग तो करणं शक्य आहे का नाही, तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात. की त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून दुरून जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे, तर त्या आकार दिसेल अशा

0: टिकल्या एकामध्ये एक एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात आणि ते शिंदेशे थोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं आणि त्याची मजुरी साधारण 12-14% असते आणि आउटर डिझाईन शिंदेशे थोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं, तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीचं एक जोडी होती तोड्याची, त्याच्यातला रामराजे झाला शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याणी तोड्याला कल्याणी तोडाच म्हटलं जातं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते, फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे, जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा. आणि तो 25 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो, 12-14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय, की ज्याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते, बाजूनी दोन दोन लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये फॅब्रिकेट करून बनवल्या जातात आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल, तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात, ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आधुनिक पेक्षा ट्रॅडिशनल आहे, त्यामुळे ते दोन तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे ते दोन तोडे घालण्याचं जास्त करून
1: प्रथा आहे. मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पुन्हा गाडगिळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नव नव नव नव.
3: फ्रेंड्स, मी आज तुम्हाला एक खुशखबर सांगणार आहे ज्यामुळे तुमची 75% आर्थिक बचत होऊ शकते. परवा आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झाला तेव्हा माझ्या गुगल मैत्रिणीनं मला बॅटरी रिप्लेस करण्यापेक्षा रिजनरेट करण्याचा सल्ला दिला. बॅटरी रिजनरेट करून घेण्यासाठी मी सातारच्या 20 नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केड मधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेस मध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेसचे ओनर श्री प्रदीप धुमाळ यांच्याकडून कळलं की बॅटरी रिप्लेस करण्याऐवजी रिजनरेट केली तर तब्बल 75% रकमेची बचत होते. ती कशी काय ते आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. सर, आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झालाय. मला समजलंय की तुम्ही बॅटरी रिजनरेट करून देता म्हणून त्याची चौकशी करायला आले होते.
5: हो, आपण बॅकअप कमी झालेल्या बॅटरीला रिजनरेट करून देतो. त्याचं असं आहे की हल्ली लोक बॅटरीचा बॅकअप कमी झाला की लगेच बॅटरी रिप्लेस करतात आणि त्या बदल्यात त्यांना एकतर 1.5 ते 2,000 रुपयापर्यंत कॅश मिळते किंवा मग नवीन बॅटरी घेतली तर त्यातून 1.5 ते 2,000 रुपये वजा करतात. पण आपल्या इथे बॅकअप कमी झालेली बॅटरी चेक केली जाते, त्या बॅटरीमध्ये 20% बॅकअप असेल तर ती आपण रिजनरेट करून देतो.
3: अच्छा, पण सर बॅटरी रिजनरेट करण्यासाठी अंदाजे खर्च किती येतो?
5: अगदी नगण्य, म्हणजे तुम्हाला बॅटरी रिप्लेस केल्यानंतर जेवढी रक्कम मिळते अगदी तेवढीच. म्हणजे तुमची बॅटरी कोणतीही असो त्या बॅटरीच्या नव्या किमतीच्या 20-25% रकमेत आम्ही तुम्हाला बॅटरी रिजनरेट करून देतो. समजा तुम्ही नवीन बॅटरी घ्यायला गेला आणि ती 10,000 रुपयाला असेल तर ती बॅटरी रिजनरेट करण्यासाठी फक्त 2-2,500 रुपये खर्च येईल.
3: अरे वा, खरंच की? म्हणजे बॅटरी रिप्लेसमेंटला जेवढी रक्कम मिळणार अगदी तेवढीच की?
5: हो, आणि महत्वाचं म्हणजे रिजनरेट केलेल्या बॅटरीला आम्ही 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा देतो. पण खरं सांगू का, जेव्हा तुमच्या बॅटरीची कंपनी वॉरंटी संपायला येते किंवा बॅकअप थोडा कमी झालेला जाणवतो

0: तेव्हाच ती बॅटरी त्वरित रिजनरेट करून घ्यावी. तसेच आपण AMC म्हणजेच अॅन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस सुद्धा पुरवतो.
1: ग्रेट सर, तुमच्या इथे बॅटरी रिजनरेट करायला देण्याची प्रोसेस नेमकी कशी असते?
0: बॅटरीचा बॅकअप कमी झाला की तुम्ही आम्हाला कॉल करायचा, आम्ही तुमच्या घरी येऊन बॅटरी चेक करतो. बॅटरी रिजनरेट होण्याच्या परिस्थितीत असेल तर आम्ही आमच्याकडील पर्यायी बॅटरी तुम्हाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुमचं काम थांबत नाही. इथं बॅटरी आणल्यानंतर आपल्या इथे असणाऱ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे बॅटरी चेक करून रिपेअरिंग करून 2 दिवसात रिजनरेट करून परत देतो.
1: सर, आपण आणखी कोणत्या प्रकारच्या बॅटरीज रिजनरेट करून देता?
0: ज्या बॅटरी मध्ये लीड ऍसिड असतं अशा सर्व प्रकारच्या बॅटरी आपण रिजनरेट करतो. यात अगदी ड्राय सेलची बॅटरी सुद्धा असते. याशिवाय UPS, इन्व्हर्टर, कार, बस, ट्रक, टेलिकॉम यांच्या बॅटऱ्या रिजनरेट करतो. त्याचबरोबर गावाकडे सोलर पॅनलच्या बॅटरीज, इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या फोर्कलिफ्टच्या बॅटरीज, बिल्डिंगमध्ये असणाऱ्या लिफ्टच्या बॅटरीज सुद्धा रिजनरेट करतो. याशिवाय आपल्या इथे ॲमरॉन आणि एक्साइड कंपनीच्या बॅटरीज डीलर रेटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा, आम्ही तर आमची बॅटरी रिजनरेट करून घेणारच. मग कधी येत आहे बॅटरी चेक करायला?
0: तू सांगशील तेव्हा.
1: मला तुमचा नंबर द्या म्हणजे मी कॉल करून सांगते.
0: माझा नंबर घे, 814-909-2219.
1: 814-909-2219. थँक यू सर.
0: वेलकम.
1: सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही बॅटरी रिजनरेट करून घ्यायची असेल तर सातारच्या 20 नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंट कडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केड मधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेस ला अवश्य भेट द्या. आणि अशीच महत्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: कमी वेळात जास्त नफा,
6: बस एका क्लिक वर कमाल.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर।
1: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
0: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं।
1: कसलं?
0: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
1: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।
2: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात।
3: ओ, आम्हाला माहिती आहे।
2: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पांढरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
4: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर।
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. प्रसारित करतोय मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं बालगीत. गीतकार आहेत निर्मला देशपांडे आणि संगीतकार मीना खडीकर.

0: एवेन्यू, 1 BHK, 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72-94-94-64-64.
1: साताऱ्याच्या 64 एवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
2: AI च्या युगात IT क्षेत्रात करिअर करायचंय,
3: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
2: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित

0: सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
1: 98 90 55 94 64.
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: रोज रोज हवे हवे
8: ताजे ताजे नवे नवे
7: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
9: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने
10: पुन्हा सुरू, तिथेच रुजू. श्रीमान प्युअर व्हेज
11: RTO ऑफिस समोर, सातारा. 91 58 31 11 53.

0: अनुराधा पोडवाली यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत गझल. रचना होती राणी मालिकी यांची आणि संगीतकार होते ललित सेन. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
2: संपर्क 78759 599 510.
3: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
4: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
3: 1218 किलो पेलोड,
4: 400+ किलोमीटर ची रेंज.
3: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत
4: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी.
3: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
4: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
4: संपर्क 810-83-33-480.
3: 8108333480.
5: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
6: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
5: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार, कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
6: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
8: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
7: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
8: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
7: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
9: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबॅग्स, 5-star सेफ्टी, पॅनोरामिक सनरूफ, ऍडास सिस्टम. महिंद्रा XUV 3XO 7,500,000 पासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84840-00-354.
10: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार.
11: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94-21-21-23-01.
12: डिनरला
13: श्रीमानला जाऊ.
11: RTO ऑफिस समोर, सातारा. 91-58-31-11-53.
14: श्रीमान प्युअर व्हेज, पुन्हा सुरू तिथेच रुजू.
15: AI युगात IT क्षेत्रात करिअर करायचंय,
16: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
15: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
17: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
16: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
15: 98-90-55-94-64.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेवात ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: ताऱ्याच्या जे के देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
1: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या जे के देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
0: ओनली ऍट जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
2: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा. 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी, सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ. आणि हो, नोकरीची खात्रीही आमच्याकडेच. संपर्क करा 98-84-64-79-85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
3: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यांपिढ्यांचे. विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
3: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94.
2: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 97.
3: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
4: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुलामुलीं करता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश. फाउंडेशन, ATD, GD आर्ट, ड्रॉइंग अँड पेंटिंग, आर्ट मास्टर. संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, बरे रस्ता सातारा. फोन 74 99 415 793.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
8: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
7: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96 65 203 702, 96 65 203 702.
8: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त. जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
9: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
8: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
10: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 11:41 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा 15 जुलै हा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूयात आणि ऐकूया त्यांनी गायलेली काही नाट्यपदं.

एकच प्याला या नाटकातलं पद श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं, गायलं होतं बालगंधर्व यांनी. या नाटकात बालगंधर्व यांनी सिंधू हे स्त्री पात्र साकारलं होतं. नाट्यरसिकांनी या त्यांच्या भूमिकेला

0: एम्ब्रोसिया
1: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
2: साताऱ्याच्या जे के देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
3: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या जे के देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
2: ओनली ऍट जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: महिंद्रा पेट्रोल और डीजल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम. महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे. ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84840-00354.
5: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार.
2: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94-21-21-23-01.
6: AI च्या युगात IT क्षेत्रात करिअर करायचंय?
7: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
6: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
8: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
7: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
6: 98-90-55-94-64.
9: पुन्हा सुरू तिथेच रुजू श्रीमान प्युअर व्हेज,
2: RTO ऑफिस समोर, सातारा. 91-58-31-11-53.
9: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
10: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
11: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
10: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
12: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
13: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
12: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
13: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
14: श्रोतेहो, बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही पदं आपण ऐकत आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद

0: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
1: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
2: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
1: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
2: कसलं?
1: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
2: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना, तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
3: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
0: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94,
3: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 97.
0: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
4: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकणार आहोत बालगंधर्व यांनी गायलेलं संगीत शारदा या नाटकातलं पद, रचना गोविंद बल्लाळ देवल यांची.

0: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
1: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
2: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस,
0: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
1: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
0: 98 90 55 94 64.
3: JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
4: JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
5: डिनरला
6: श्रीमानला जाऊ.
3: RTO ऑफिस समोर, सातारा. 91-58-31-11-53.
7: श्रीमान प्युअर व्हेज. पुन्हा सुरू तिथेच रुजू.
8: वेदनेने त्रस्त आहात? तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा.
3: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात, अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
8: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राइड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96-62-203-702. 96-62-203-702.
3: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.

विद्याहरण या नाटकातली पदरचना श्रोते हो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. आपण ऐकलीत बालगंधर्व यांच्या स्वरात. आता ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकातलं बालगंधर्व यांनी गायलेलं पद.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आता श्रोते ऐकूया सावित्री या नाटकातलं पद. स्वर अर्थातच बालगंधर्व यांचा आणि रचना आहे कृष्णाजी प्रभाकर खडीलकर यांची.

नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावानं अधिक लोकप्रिय असलेले 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले मराठी रंगभूमीवरचे अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते. ज्या काळात रंगभूमीवर स्त्रियांना अभिनय करायला परवानगी नव्हती, त्या काळात बालगंधर्व यांनी हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे मोठी लोकप्रियता मिळवलेली. 1929 ला 42व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेले होते. अशा बालगंधर्व यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण ऐकली त्यांनी गायलेली काही पदं. या बरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:30 आणि 30 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, नातं म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतं ते प्रेम. पण प्रेम म्हणजे केवळ प्रियकर प्रियसीचं नातं असं थोडंच आहे. मैत्रीचं नातं जिथं विश्वास अधिक आहे, बहिणी बहिणींचं नातं जिथं भांडणंसुद्धा मायाच असते, आई मूल, नणंद भाऊजय, मित्र अशा कितीतरी नात्यांच्या रंगांनी आपलं आयुष्य फुललेलं असतं. आजचा हा सूत्रबद्ध निवेदनासह चित्रपट गीतांचा कार्यक्रम त्या सगळ्या निरागस, निखळानी मनाला स्पर्श करणाऱ्या नात्यांना समर्पित, जिथं युगुलगीतं आहेत पण त्यात रोमांस नाही, आहे ती आपुलकी, जिव्हाळा, खोडकरपणा आणि गोडवासुद्धा. आजची ही गाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या नात्याची आठवण करून देणार आहेत. श्रोतेहो, मैत्री हे नातं शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवायचं असतं. कधी खट्याळ, तर कधी गुपितांची देवाणघेवाण करणारं, तर कधी थेट एकमेकांच्या मनात डोकावणारं. विशेषतः दोन मैत्रिणी एकत्र आल्या की गप्पा, हसणं, खिदळणं, चेष्टा मस्करी आणि मग रात्रसुद्धा फक्त रात्र राहत नाही, ती बनते आठवणींची, गप्पांची आणि भावनांची साक्षीदार. अशाच दोन मैत्रिणींच्या भावविश्वातलं थोडंसं खोडकर, थोडंसं भावूक आणि हृदयस्पर्शी युगुलगीत. चित्रपट आहे उत्सव, संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं, स्वर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा, गीतकार वसंत देव, पडद्यावर हे गीत साकारले रेखा आणि अनुराधा पटेल या अभिनेत्रींनी.

दोन मैत्रिणींचं भावविश्व श्रोते हो या गाण्यात आपण अनुभवलं. श्रोते हो, प्रेमाची चाहूल लागली की सगळ्यात आधी आठवतो तो आपला जीवलग मित्र, ज्याच्याशी आपण मनमोकळं बोलू शकतो, आपल्या स्वप्नातल्या जोडीदाराचं वर्णन करू शकतो आणि एकमेकांच्या गोष्टी ऐकत मनमुराद हसूही शकतो. अशाच दोन मित्रांमधल्या गप्पांचा, खोड्यांचा आणि त्यांच्या स्वप्नांचा मनाला गुदगुल्या करणारा सुरेल संवाद आता ऐकूया. चित्रपट आहे चांदनी, गायक नितीन मुकेश आणि सुरेश वाडकर, आनंद बक्षी यांचं गीत, संगीत शिवहरी यांचं, आणि श्रोते हो पडद्यावरचे हे दोन मित्र म्हणजे ऋषी कपूर आणि विनोद खन्ना.

श्रोते हो, या गाण्यात दोन मित्रांनी प्रेमाची गोड गुपित एकमेकांना सांगितली. आता याच गप्पांमध्ये थोडीशी स्पर्धा आणि भरपूर विनोद मिसळला की तयार होतो एक भन्नाट संगम. प्रसंग बघा एका साध्या निरागस तरुणाचा, जो आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर प्रेम करतोय. एक छानसं गाणं गाऊन त्याला तिच्यावर इम्प्रेशन जमा करायचं, पण त्याच्याकडे गाता गळा नाहीये. मग अशा वेळी मदतीला धावून येतो तो त्याचा जिगरी दोस्त आणि एक शास्त्रीय गायकही. त्यांची रंगते एक भन्नाट जुगलबंदी. हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलीचा मजेशीर मिलाफ आणि त्यातून निर्माण होणारा अफलातून विनोद. श्रोते हो, गाणं, चित्रपट, पडद्यावरील कलाकार आणि गायक तुम्ही ओळखलेच असतील. नसतील ओळखले तर आधी गाणं ऐकूया आणि मग सगळे डिटेल्स जाणून घेऊयात.

श्रोतेहो, बन्नाट मित्रांचं हे रंगतदार रूप आपण पाहिलं. आता पुढच्या गाण्यात स्वभावानं वेगवेगळे असलेले हे दोन मित्र आहेत बरं का. एक हुशार चपळ आणि खरा खिलाडी आहे, तर दुसरा आहे तो थोडासा भोळा, निरागस, बराचसा फिल्मी आणि अनाडी सुद्धा. पण मैत्रीची खरी मजा हीच आहे ना, वेगळेपण असूनही एकमेकांना साथ देत, चिडवत, चेष्टा मस्करी करत आयुष्यात रंग भरणं हीच आयुष्याची खरी मजा आहे की नाही. खोडकर, धमाल आणि मैत्रीच्या रंगांनी नटलेलं हे गीत चित्रित झालंय अक्षय कुमार आणि सैफ अली खान या कलाकारांवर. चित्रपट मैं खिलाडी तू अनाडी.

श्रोते हो, आपल्या संस्कृतीत नात्यांना जितकं महत्व आहे ना, तितकंच भावनांच्या अभिव्यक्तीलाही महत्व आहे. जेव्हा दोन सशक्त सुंदर व्यक्तिमत्व पडद्यावर समोरासमोर येतात ना, तेव्हा ते नातं अविस्मरणीय बनून जातं. ही जादू आहे दोन स्त्रियांच्या अभिव्यक्तीची. इथं स्पर्धा नाही, हेवेदावे नाहीत, पण तरीही एकमेकींच्या अस्तित्वाचा स्वीकार या दोघीही करतात. पडद्यावरती या दोघी मैत्रिणी नाहीत, दोघींकडेही सौंदर्याची मोहिनी आणि नृत्याची अदाकारी आहे. देवदास या चित्रपटातलं हे गीत ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या दोन सौंदर्यवतींवर चित्रित

श्रोते हो, मनाला निखळ निरागस आनंद देणाऱ्या नात्यांवर आधारित काही युगुलगीत आपण ऐकली. नात्यांची ही अनोखी गोड गुंफण आपल्या सर्वांच्या आयुष्यात कायम राहो या सदिच्छेसह आता तुमच्या रेडिओ मैत्रीण सविता कारंजकरला द्या निरोप. पुन्हा भेटूया अशाच एका सुरेल मैफिलीत. तोपर्यंत नमस्कार. सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैफिलीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ, आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलग

0: बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून औलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला. आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता, या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनी तळते चापारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेचा मागितला उशाप. मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल. कुमार संभव आणिक मेघदूतही स्रवले, कुमार संभव आणिक मेघदूतही स्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले. शाकुंतल रघुवंश मालविकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश मालविकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र. तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका. भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: अतिशय सुंदर कविता. महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली. कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रुपाने अवतरतो. आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे. धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे. आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते. कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं. त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.

0: कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे. आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे. अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, कुठे निघाले कशी निघाले कुणी न जाणे. अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी. कळेनाच गारुड मनावर कसले आहे, कळेनाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी. विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव. टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव. आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बर. प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात. पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही.
1: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही. माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध वा बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ या वारीत मी सामील झालोय. केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात, अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात, असाच या वारीत मी सामील झालोय. तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत. शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव, डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव. ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग.
2: छान छान.
1: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी.
0: वा वा वा, खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूतमधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे. आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून.

0: वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठू रंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळेसे उभे विटेवरी, रूप सावळेसे उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
1: वा,
0: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत. ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची.
1: बाबा छान.
0: प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
1: खूप छान,
0: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही, हा तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंबट पोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस.
1: खूप छान,
0: गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला, धरती न्हाऊन निघाली, पानापानांवर मोत्यांची उधळण झाली, आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरलीय. ऋतूंची ही एक भाषा असते हा, प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. आषाढ ओल देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता. थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
3: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी, उभा गारवा डोंगराच्या कपारी सभोती हवा वेढते बोचणारी, उभा गारवा डोंगराच्या कपारी सभोती हवा वेढते बोचणारी, उशिराच ये सूर्य आकाश द्वारी प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी, घराभोवती

0: ने धुके ताटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले घराभोवतीने धुके दाटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले अशी जीवघेणी जरी फार थंडी उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी दुपारीस जादू उन्हाची पसरते दुपारीस जादू उन्हाची पसरते धरेला जणू बाहुपाशात घेते कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा उमलती फुले अन गुलाबी गुलाबी हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी लवंडून देते कुणी रंग गगनी लवंडून देते कुणी रंग गगनी हळू सांज येते मुक्या पावलांनी लपेटून वारा तनू थरथरेही लपेटून वारा तनू थरथरेही उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे जरी थंड वाटे तरी ऊब मिळते जरी थंड वाटे तरी ऊब मिळते अशी ऊब असते गुलाबी गुलाबी हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी
1: मला जर गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का कविता?
2: अगदी खरं.
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविता ताई ऐक. मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंगप्रयात आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली.
2: अरे वा, फेवरेट,
1: अतिशय आवडत. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटला या कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलून गेले. कशी पालवी कोण नखलून गेले मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा. तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू कधी भासलो ना जरी वेगळे. तुझेही बरसणे नि माझे तरसणे जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. म्हणून

0: जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर जगाला कधी तू न समजू न देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर विश्वास तूही पुन्हा सार्थ कर। मंडळी आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे। कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो। काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून।
1: कवितेचं नाव आहे पाऊस। मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, काळ जातली ओल नभाला कळली पुरती। संध्याकाळी दूत मुराळी वळी आला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली। चराचराला ओलसरीचा आनंद झाला, वाजत गाजत मेघनभीचा धावता आला।
0: सुरेख
1: खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली, खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली, खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली। रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले। छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले। झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर।
0: वा वा वा,
1: व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता।
0: सुरेख सुरेख, खूप सुंदर। पाऊस कोसळला, धरती तृप्त झाली, आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली, अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते। पायाखाली मऊ गवत असावे, डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा। माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता।
2: वा वा,
0: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक।
3: पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, चल सये चाल सये ठेका आमच अधरून।
0: बर,
3: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते। उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, घालवते सारा शिण पाखरांची किलबिल। वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर। अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, किती चाल
0: एका वेगळ्याच जादुई विश्वात रूपांतरित होते। अंधार पसरतो,

0: एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते. अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात. जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय. याच अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता. ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, रानामध्ये दिवाळीची सुरू लगबग. रानसार विसावत अंधाराच्या मिठी, रानसार विसावत अंधाराच्या मिठी, हळूहळू महालात शेतू लागे ज्योती. चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, एक एका पानावर उजेड शहारा. पान पान उजळता झाड उजळते, पान पान उजळता झाड उजळते, शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते. उजळून जाती वाटा चमचमे झाड, उजळून जाती वाटा चमचमे झाड, बुट्टीदार जर तारी नदीचा पदर. भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, ऐल तीर पैल तीर कोण घेई साद. काजव्याच्या काळजात लक लक होते, काजव्याच्या काळजात लक लक होते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
0: वा वा वा.
1: ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
0: सुरेख सुरेख सुरेख.
1: धन्यवाद.
0: मंडळी, कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो, तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू, किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही. मंडळी, काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो. निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते. माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो. त्या संवादाला कधी छंद लाभतो, कधी मुक्त छंद, आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार.
1: खरं
0: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी, अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची. गझल सादर करते
2: इर्शाद.
0: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी.
2: बर.
0: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले. सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी.
2: वा वा.
0: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी. आणि शेर आहे, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, त्यास खुणावत होते तिथले अन्नछत्र अन पोळी. त्यास खुणावत होते तिथले अन्नछत्र अन पोळी. आणि शेर एक कविता ताई, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. प्रणिता हा शेर पहा, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कवितेपायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतिचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतिचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली.

0: होळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी
1: मस्तच
0: गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड.

0: वेगळा असतो. प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
1: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचा बघा
0: इर्शाद.
1: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य आहे. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
0: इर्शाद.
1: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्याप्रमाणे.
0: हसिले गझल.
1: न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
0: सुरेख सुरेख सुंदर. भुजंग प्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कुंभात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती किती दानव्याने देते।

0: कसा जन्म घेतो जिरे साळी भात
1: बर
0: कसा जन्म घेतो जिरे साळी भात बहरू न येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे द्राक्षास लगडू न येती म्हणी कशी गोडी आंब्यात येते कळेना
1: बर
0: कशी गोडी आंब्यात येते कळेना कळेना कशी चिंच गाभूळते कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते अशी मोहरूनी फुले रातराणी अशी मोहरूनी फुले रातराणी मिटतात अन कमळाचे दले आकाश उठता पेटू नसारे चहू बाजूनी गुलमोहर फुले अबोलीसना गंध कोणी दिलेला अबोलीसना गंध कोणी दिलेला गुलाबास असती काटे जरा पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते वेलीसना पिंपळाची जरा
1: वा वा वा
0: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अन वाऱ्यावर येता झऱ्याला झुळझुळ पाणी रानात रुजवी रसांचे
1: वा वा वा
0: कितीदा भुईला माती म्हणावे कितीदा भुईला माती म्हणावे अशी माय नाही कुठे पाहिली माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी
1: वनी
0: माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी वनी
1: सुरे मंडळी मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता बरोबर आहे ना
2: अगदी
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाहीत त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात काही नाती काळाच्या पलीकडे जातात काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही जे नसते लिहायचे ते लिहून जाते जे नसते लिहायचे ते लिहून जाते अनिवार तुझी सय होते तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी बाहूत तुझा मिटणारी तू मेघ आर्द्रता भरला तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी
2: वा वा
1: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे
2: सुरेख
1: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती मी कुठे नेमकी आहे समजत नाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्यानंतर राहू दे माझ्यानंतर
2: सुंदर
1: धन्यवाद मंडळी कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते खिडकीवर बसलेले एखादे पाखरू वेलीवर उमललेले छोटेसे फूल मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा
3: पक्ष्यांची ह्या किल

0: आपलं किलबिल रोज सकाळी होते. पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते. दुर्लक्षून ती उठल्यावर ती पेपर वाचत बसते. वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता. वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता. भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता.
1: अगदीच.
0: किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते. किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते. सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते. खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते. खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते. विवंचनांच्या तंद्री मध्ये ध्यान कडे नसते. उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी. उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी. हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी.
1: बरोबर.
0: कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते. कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते. छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते.
1: खरे.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा. राजू.
1: बरोबर.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा. परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: अगदी अगदी.
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: किती साधी गोष्ट असते. पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो. आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं. खूप सुंदर कविता. खूप छान मंडळी. लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे. आकाशात दाटलेले मेघ, काळी सुपीक माती, विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस. सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो. आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे. जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे. ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता, ज्यामध्ये भक्ती, निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी.
2: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, विठोबाचा रंग मेघा आवडला होता. रंग घेतला जरासा मेघान चोरून. रंग घेतला जरासा मेघान चोरून, अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळताच चोरी. हसला गाला तर विठू कळताच चोरी, चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते. समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय होते.
1: सुरेख.
2: माती संगे झाली भेट झरताना धारा. माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पानाआड खुदकन कळी हसताना. मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो. मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना मंडळी. भक्तीच्या या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला

0: आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण. पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण. ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती. ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती. मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे म्हणा. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वण. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. जेव्हा पासून मनास माझ्या श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का
1: इर्शाद.
0: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण. प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर.
2: सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. कविता ते आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. चांगुलपण हे जगासैथल्या मानवे

0: सांगा कुठवर सांगुल पण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर आपसूक झाली सुंदर.
1: वा वा छानच खूपच सुरेख
0: धन्यवाद. मंडळी आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली वारीच्या भक्तिरंगात न्हालो पावसांच्या सरींमध्ये भिजलो निसर्गाच्या कुशीत विसावलो गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्यस्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील ऋतू बदलत राहतील शब्द नवे जन्म घेत राहतील आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
2: सख्यांनो कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो याबरोबरच मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 पासून 12:34

0: सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 ला मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग चर्मोद्योग सागरी उत्पादनं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाईम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
0: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है. आप सभी को जिज्ञासा सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे

मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं

प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48-72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80-120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.

0: कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही एनडीए आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसादान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ जीएफएक्स गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होरमुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 32 मिनिटं झालेली आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड. युवाणीच्या स्टे ट्यून्ड.

0: या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असते. परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. सामायिक भविष्यासाठी कौशल्य ही या वर्षाची थीम आहे. याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघोळदे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
0: बरं.
1: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय, कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढे नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
0: अगदी सर, तुम्ही आता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर, काही वेळानंतर ती बदलते आणि ती नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे, वेळेचं योग्य

0: राजकीय व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
1: बरोबर,
0: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
1: अगदी
0: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय

0: आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
1: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मग ते कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते, पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
0: अगदीच.
1: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो, तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असतो.
0: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी. स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी म्हणजे आपली जी काही आयडिया आहे त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
0: कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
1: अगदी छान प्रश्न आहे. कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळे या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प, प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक

0: वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, एआय आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी, असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचंय की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात.
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY. लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू शकते.
0: पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत, त्या विषयाकडे मी येणारच आहे. परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं,
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला. तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं, यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो, तो पूर्वग्रह असायला नको. म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे, अभिप्राय असणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण, चिरंतन विकास.

0: आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला, तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल, आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपल्या मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, की जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे, कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून म्हणजे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात, त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे, आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल, यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे, आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो, किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. मग या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AI च्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलित

0: पणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी, त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळं ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडं अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
1: बरोबर.
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय. मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळे महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय. त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया, म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती, त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहे.
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर. मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात रहा.
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषीपंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीजबिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू असं उद्योग सचिव पी अन्बलगन म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषीपंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीजबिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस

यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन, यंत्रसामग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 47 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
येत्या 2 दिवसात कोकणात अनेक

0: ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:40 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम असेल. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान हे गीत. प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप्ड नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील?
2: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. युकेने आयटी, आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युके

0: नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील PF असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिकवर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की UK वार्षिक सुमारे $135 billion म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय IT व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम काय सांगाल
0: उद्योगांसाठी 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात SME साठी संपर्क केंद्र ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. UK सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे MSME किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्याआधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
1: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत UK मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
0: सध्या जर आपण UK इकॉनॉमी बघितली तर भारताची UK होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर UK जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे $37.5 billion आहे पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे म्हणजे जेमते 800 million किंवा $800 दशलक्ष आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष UK बाजारात इजिप्त साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं भाज्या धान्य हळद मिरी वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण UK सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर तिथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपल्या लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
1: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
0: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होतं. चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे कारण या देशांना आधीपासूनच UK बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालं. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या GI म्हणजे आपल्याला जे GI मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगारांनी केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
1: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
0: करारात रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल. जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे

0: नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेचे गुणवत्ता सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल, आता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्टमध्ये किंवा निर्यातमध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.3 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंनो नमस्कार मंडळी. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 दिनांक 15 जुलै 2026. कार्यक्रमा सुरुवातीला आजचा सुविचार. जलटंचाईची नको भीती, पाणी अडविणे आमची नीती. सुविचार पुन्हा एकदा. जलटंचाईची नको भीती, पाणी अडविणे आमची नीती. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ महेश बाबर यांची फुले सुपर बायोमिक्स याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपला कुठलाही हंगाम जरी असला, कुठल्याही पिकाची आपण लागवड केली तरी त्या पिकाचं उत्पादन किंवा उत्पन्न आपल्या हातात येईपर्यंत ते पीक काळजीपूर्वक त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात पीक संरक्षण हे जे व्यवस्थापन आहे ते योग्य पद्धतीनं जर असेल पिकामध्ये तरच आपल्याला चांगला फायदा होणार आहे. कितीही चांगल्या पद्धतीनं आपण मशागत केली, लागवड केली, तर पीक संरक्षणामध्ये जर आपण कमी पडलो तर मात्र आपल्याला पीक हातात येणं जरा थोडंसं अवघड होतं. सध्याच्या खरीपाचा जर विचार केला तर पाऊस आपल्याला उन्हाळ्यापासूनच सुरू झालेला आहे. फार मोठ्या स्वरूपात उन्हाळ्यामध्ये पाऊस झाल्यामुळे सध्याची सातारा जिल्ह्यातील पेरण्यांची परिस्थिती पाहिली तर फार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये झालेली दिसतीये. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या कीड रोगांचं प्रमाणही कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येणार आहे. आणि यासाठी गरजेचं आहे ते पीक संरक्षणाच्या बाबतीत सतर्क राहणं. आणि यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं काही वेगवेगळ्या पद्धतीनं हे आपले पिकं कशी हाताळली जातील किंवा एकाच खतामध्ये आपल्याला सगळ्या किडी कशा हाताळल्या जातील याचा विचार करून फुले सुपर बायोमिक्स सारखं एक नव्यानं तंत्रज्ञान उदयाला आणलेलं आहे. तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, याच्यामध्ये काय काय फायदे होणार आहेत, हे जे बायोमिक्स आहे याच्यामध्ये कुठल्या बुरशींचा किंवा कुठल्या जीवाणूंचा वापर आहे आणि हे आपल्याला किती फायद्याचं ठरणार आहे याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ महेश बाबर सर. बाबर सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार
1: बाबर सर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं हे फुले सुपर बायोमिक्स आता नव्यानं आपल्या शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे, नेमकं हे काय आहे याविषयी काय सांगाल आपल्या शेतकरी बंधूंना?
2: सर्वांना नमस्कार. आज आपण जे महत्वाचं फुले सुपर बायोमिक्स याविषयी माहिती घेण्यासाठी आपण इथं आकाशवाणीमध्ये उपस्थित आहे, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं जे वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आहे तर यांनी हे शेतकऱ्यांसाठी फुले सुपर बायोमिक्स हे 5 उपयुक्त बुरशी आणि 6 उपयुक्त जीवाणू यांचं पावडर आणि द्रवरूप स्वरूपामध्ये मिश्रण जे तयार केलेलं आहे तर ते शेतकऱ्यांना कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. हे आता आपल्याकडे उपलब्ध आहे.
1: पण याच्यामधले घटक काय काय असणार आहे, कारण याच्यामध्ये 5 उपयुक्त बुरशी आहेत आणि 5 उपयुक्त जीवाणू आहेत. म्हणजे जे जीवाणू आपण वेगवेगळ्या पद्धतीनं शेतामध्ये वापरतो किंवा ज्या बुरशी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरतो त्याचं एक संमिश्र स्वरूपात हे मिश्रण असणार आहे. नेमके यातले घटक काय काय असणार आहेत
2: याच्यामध्ये? जे आपण म्हटलं की 5 उपयुक्त बुरशी आहेत तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा व्हर्जिनियम, नंतर मेटारायझियम, नंतर ब्युवेरिया बॅसिया,

0: ना आणि पॅसिलोमायसिस हे उपयुक्त पाच प्रकारच्या बुरशी याच्यामध्ये आहेत. तसंच जे जीवाणू आपण म्हटलं याच्यामध्ये आहेत, हे जे सहा जीवाणू आहेत त्यामध्ये अझेटोबॅक्टर क्रोकोकम, नंतर रायझोबियम जापोनिकम, नंतर रायझोबियम सिसेरी, नंतर ग्लुकॉन ऍसिटोबॅक्टर आणि बॅसिलस सबस्टिलिस आणि सुडोमोनास हे सहा जीवाणूंचं याच्यामध्ये मिश्रण तयार केलेलं आहे. आणि हे खूप उपयोगी आहे, म्हणजे याच्यामध्ये विविध कीड आणि रोग नियंत्रण करण्याची क्षमता या द्रवरूप.
1: ह्याची साधारण साठवणूक करताना कशी करावी शेतकरी बंधूंनी, कारण हे द्रवरूप स्वरूपात पण आहे आणि पावडर स्वरूपात पण आहे.
0: हे आपल्याला राहुरीमध्ये जे लॅबमध्ये तयार केलं जातं तर त्याचं बॉटलमध्ये लिक्विडचं पॅकिंग आहे आणि पावडरचं पॅकिंग आहे ते प्लॅस्टिकच्या कोटिंगमध्ये केलेलं आहे. तर हे साधारण साठवण क्षमता याची जी पावडरची आहे ती 6 महिन्यापर्यंत आहे. एकदा आपण खरेदी केली की तयार केलेल्या तारखेपासून ते 6 महिने तुम्ही पावडर वापरू शकता. तसंच द्रवरूप जे आहे तर त्याचं 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे, म्हणजे तुम्ही खरेदी केल्यावर ते 1 वर्ष फक्त आपण व्यवस्थित उघडल्यावर वापरून झालं की परत ते घरामध्ये व्यवस्थित सावलीच्या ठिकाणी वगैरे स्टोअर करायचं.
1: बरोबर, म्हणजे ह्याच्यावर एक्सपायरी डेट ही दिलेली आहे. म्हणजे जर पावडर स्वरूपात असेल तर आपण 6 महिनेच ते वापरू शकतो आणि द्रवरूप स्वरूपात असेल तर आपण वर्षभर त्याचा वापर, म्हणजे 2 हंगामासाठी द्रवरूप स्वरूपातला आपण वापरू शकतो. साधारण किंमत किती असणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रश्न
0: आहे. तर खरं पावडरमध्ये जे आहे तर 1 किलो पावडरसाठी 250 रुपयांमध्ये हे उपलब्ध आहे आणि द्रवरूप जे आहे ते 300 रुपये लिटर या पॅकिंगमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये 1 लिटर आणि 5 लिटर असे पण पॅकिंग आपल्याकडे
1: उपलब्ध आहेत. बरं, हे उपलब्ध होताना शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होणार आहे?
0: हे आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे आपण उपलब्ध करून देतोय आणि जे राहुरीमध्ये जी किंमत आहे त्याच किमतीमध्ये आपण इथं लोकांना उपलब्ध करून देतोय. कारण जे बाजारामध्ये येणारे बाकीचे जे काही हे आहेत द्रवरूप घटक किंवा हे टॉनिक म्हणून काही जण विक्री करतात तर त्याच्या गुणवत्तेबद्दल थोडीस शंका आहे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या बुरशी किंवा जीवाणू याच्या घटकांबद्दल थोडी शेतकऱ्यांमध्ये साशंकता असते आणि त्याच्यासाठी किंमतही जास्त लोक घेतात. तर हे आपलं विद्यापीठानंच अप्रूव्ह केलेलं आहे आणि हे अतिशय प्रभावी आणि सक्षम जैविक घटकावर आधारित आधुनिक फॉर्म्युलेशन केलेलं आहे जे लॅबमध्ये तयार केलंय तर ते कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम विद्यापीठानं केलेलं आहे.
1: सगळ्यात महत्वाचं आहे, जशी किंमत शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे तसेच फायदे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण 5 उपयुक्त जीवाणू आणि 5 उपयुक्त बुरशींचा समावेश या बायोमिक्समध्ये असणार आहे, म्हणजे तितकेच फायदे जास्त प्रमाणात असणार आहेत. मग त्या फायद्यांविषयी काय सांगाल आपल्या शेतकरी बंधूंना?
0: याच्यात महत्वाचं जर आपण फायदे बघितले तर पिकांवर येणारे जे रोग आहेत आणि किडी तर दोन्हीचाही बंदोबस्त आपल्याला हे एकच जैविक घटक वापरून आपल्याला करता येतं. तसंच जमिनीमध्ये ज्या काही किडी आणि रोग असतात त्याच्या विविध ज्या अवस्था असतात तर त्या सुद्धा हे जर आपण वापरलं तर त्याच्यावरती नियंत्रण करता येतं आणि त्या किडीच्या अवस्था आहेत त्या नष्ट करता येतात. म्हणजे वेगळ्या अवस्थांवरती पण हे प्रभावी नियंत्रण करते. नंतर याच्यामुळे याच्यात काही पिकास अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे पण जीवाणू आहेत, त्यामुळे जे काही आपण खत स्वरूपात देणारे तर ते पिकाला कसं अन्नद्रव्य म्हणून उपलब्ध होईल यासाठी सुद्धा हे जीवाणू काम करतात. तसंच रासायनिक खतांच्या वापरामध्ये याच्यामुळे बचत होईल आणि जे जमिनीचं आरोग्य आहे जे जास्त रासायनिक खतं वापरल्यामुळे बिघडते तर ते ह्या जैविक वापरल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये जीवाणूंचा कार्यक्षमता वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता पण याच्यामध्ये वाढण्यास आणि जमिनीचं आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होते. तसंच याच्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते आणि त्याच्यामुळे उत्पन्नात पण शेतकऱ्यांना चांगली भरभराट होऊ शकते.
1: बरोबर, म्हणजे हे बायोमिक्स जर शेतकरी बंधूंनी द्रवरूप किंवा पावडर स्वरूपात वापरलं तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना जास्त होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात याचा वापर करणं या हंगामासाठी किंवा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अपेक्षित आहे.
0: वर्षभरामध्ये कुठल्याही पिकासाठी वापरू शकतो.
1: आता मी तोच प्रश्न विचारणार होते की हे वापरताना कुठल्या पिकांना उपयोगी ठरणार आहे?
0: याच्यामध्ये आता आपल्याकडे जी पिकं आहेत पेरू आहे किंवा डाळिंब आहे, पपई आहे, केळी आहे किंवा ऊसाचं क्षेत्र एक आपल्याकडे मोठं आहे. भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे टोमॅटो आहे, कांदा, मिरची, वांग, भुईमुग, सोयाबीन किंवा मग तुरीचं आपल्याकडे काही लोकांनी घेतलं असेल तर हरभरा आहे, नंतर हळद आणि आलं ही आपली नगदी पिकं आहेत आणि बाकीच्या भाजीपाल्यांसाठी पण हे आपण आळवणीद्वारे पण वापरू शकतो आणि फवारणीद्वारे पण वापरू शकतो.
1: अच्छा, म्हणजे सर्व पिकांसाठी, म्हणजे सर्व हंगामातल्या सर्व
0: जमिनीच्या वरती आणि जमिनीच्या

0: खाली
1: असं दोन्ही ठिकाणी आपण एकच घटक वापरू शकतो.
0: याची वापरण्याची पद्धत काय आहे, याच्यामध्ये काही वेगळे पण आहे?
1: याच्यामध्ये जर आता आपल्याला प्रमाण दिलेलं आहे प्रत्येक याच्यासाठी, जर तुम्ही आळवणीसाठी जर वापरणार असाल तर याचं 200 ग्रॅम प्रति 10 लिटर जर पावडर स्वरूपात असेल तर तसं वापरायचंय, आणि जर लिक्विड असेल तर हे 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी करायची. जर आपण काही जमिनीच्या वरती पिकांवर येणारे रोग असतील तर त्याला फवारणी जर आपण करणार असू तर 100 ग्रॅम पावडर घ्यायची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा मग 100 मिली लिक्विड घ्यायचंय प्रति 10

0: फवारणी करायची. जर आपण काही जमिनीच्यावरती पिकांवर येणारे रोग असतील तर त्याला फवारणी जर आपण करणार असू तर 100 ग्रॅम पावडर घ्यायची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा मग 100 मिली लिक्विड घ्यायचे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि त्याची मिसळून फवारणी करायची. जर आपल्याकडे ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचन सुद्धा 4 लिटर फुले सुपर बायोमिक्स आहे ते 200 लिटर पाण्याचं द्रावण तयार करायचं आणि ते 1 एकर क्षेत्रासाठी तुम्ही ठिबकद्वारे उपयोग त्याचा करू शकता. जर जमिनीतून तुम्ही खताद्वारे देणार असाल तर 4 किलो किंवा 4 लिटर हे सुपर बायोमिक्स जे आहे ते 20 किलो शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून तुम्ही 1 एकरसाठी ते वापरू शकता. म्हणजे जमिनीत समप्रमाणात तुम्ही ते टाकून दिलं तरी सुद्धा त्यामध्ये जीवाणूंचा उपयोग तुम्हाला चांगला होईल. आता हे पुनर्लागवडीसाठी जर आपण वापरणार असू, आपल्याकडे आता सध्या भाताची पुनर्लागवड असते, तर पुनर्लागवड करायची असेल तर हे रोप आहेत हे 500 ग्रॅम किंवा 500 मिली 500 ग्रॅम पावडर किंवा 500 मिली लिक्विड हे 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं 1 एकरासाठी. तर हे म्हणजे भातासाठीच आपला विषय झाला पुनर्लागवडीचा. तसंच आपण ऊसामध्ये सुद्धा रोप लागवडीचा प्रयोग करतो तर त्याला सुद्धा आपण हे लिक्विड वापरू शकतो. आपल्याकडे बऱ्यापैकी भाजीपाल्याचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचे पण आपण रोपवाटिका तयार करून मग रोप लागण करतो. तर त्या याच्यामध्ये जे आता मिरचीमध्ये जे रोग वगैरे कीड येते चुरडा मुरडा येतो जो व्हायरसमुळे होतो तो कंट्रोल होत नाही, तर हे रोपवाटिकेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हे आपण पुनर्लागवडीच्या आधी वापरू शकतो. तसंच जर बीज प्रक्रिया जर आपण करणार असू तर 10 ग्रॅम किंवा 10 मिली सुपर बायोमिक्स आहे ते प्रति किलो बियाण्यास वापरायचे प्रक्रियेसाठी. आणि जर जमिनीमधून उद्भवणारे आपण रोगासाठी जसं की मर रोग आहे किंवा खोडकूज मुळकूज याच्या नियंत्रणासाठी आपण करायचं असेल तर त्याचा आळवणी स्वरूपात आपण वापर करू शकतो, किंवा पानावरील आणि फळावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वापरायचं असेल तर त्याची फवारणी करायची. तर ते 10 लिटर पाणी आणि 200 ग्रॅम सुपर बायोमिक्स असं आपण वापरू शकतो.
1: अच्छा
0: हा. आणि याच्यात परत आणखी ऊस आलं हळद केळी आणि डाळिंब या पिकामध्ये जो हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो मोठ्या प्रमाणावरती आणि हे शक्यतो शेतकऱ्यांकडून कंट्रोल होत नाही काही औषधं वापरल्यानं, तर यामध्ये जर तुम्ही आळवणी केलं तर 10 लिटर पाणी आणि 200 ग्रॅम सुपर फुले बायोमिक्स याचं द्रावण करून जर आळवणी केली तर आपल्याला हुमणीपासून सुद्धा याचं नियंत्रण मिळू शकतं.
1: म्हणजे सर थोडक्यात आतापर्यंत तुम्ही जे फायदे सांगितले ह्याच्यामध्ये हे फुले सुपर बायोमिक्स आहेत ते सर्व प्रकारांना आपण वापरू शकतो, म्हणजे आळवणीद्वारे वापरू शकतो, फवारणीद्वारे वापरू शकतो, त्याची बीज प्रक्रिया करू शकतो, ठिबकद्वारे आपण वापरू शकतो, किंवा आपल्याला जर जमिनीतून द्यायचं असेल तर तेही देऊ शकतो, पुनर्लागवडीसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे सर्व पिकांसाठी उपयुक्त असं हे बायोमिक्स आहे की ज्याचा वापर शेतकरी बंधूंनी करणं मात्र गरजेचं आहे. आपल्याकडे नगदी पिकांचा विचार केला तर ऊस आले हळद फार मोठ्या स्वरूपात केलं जातं, या पिकांसाठी जर शेतकरी बंधूंनी या बायोमिक्सचा वापर केला तर किती फायदा होऊ शकतो?
0: चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल, कारण आपल्याकडे ऊसाचं मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे आणि त्याच्यातली हुमणी आपल्याला नियंत्रण करणं अवघड
1: आहे,
0: किंवा ऊसामध्ये गवता वाढ वगैरे जे काही रोग आहेत बुरशीनं येणारे आहेत तर ते सुद्धा आपल्याला याच्यात फवारणीद्वारे याच्या आपण वापरून कमी करू शकतो किंवा नियंत्रण करू शकतो. तसंच आलं आणि हळद हे आपले सातारकडचं जे आहे ते प्रसिद्ध पिकं आहेत आपली, की त्याचं उत्पादन शेतकरी चांगलं घेतात. तर याच्यामध्ये जी येणारी कंदकूज आहे किंवा आता जास्त पावसाचं प्रमाण झालंय, आपण बघतोय की मे आणि जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त जो 20-25 वर्षांमध्ये आपण या महिन्यांमध्ये कधी एवढा पाऊस पाहिला नाही तेवढा पाऊस आहे. मग शेतकरी सध्या असे हवालदिल झालेत की आपण आता काहीच वापरू शकत नाही कारण शेतामध्ये पाणीच आहे. तर त्यामुळे भविष्यात जे येणारे काही कीड आणि रोग आहेत जसं की कंदकूज असेल मुळकूज खोडकूज हे जे जास्त पाण्यामुळे होणारे रोग आहेत तर ते आपल्याला याच्यात आळवणीद्वारे आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं. किंवा हरभऱ्यामध्ये जे काही मर रोग येतो जो सुरुवातीच्याच काळामध्ये येतो तर याची बीज प्रक्रिया केली किंवा आळवणी जर केलं तर तुम्ही मर रोगाला सुद्धा नियंत्रणात आणू शकता. किंवा भातामध्ये आपल्याकडे करप्याचं प्रमाण दिसतं वातावरणात होणाऱ्या बदलामध्ये तर त्याच्यात पण फवारणीद्वारे आपल्याला याचं नियंत्रण करता येतं.
1: अगदी सर, आता हे फुले सुपर बायोमिक्स आहे हे शेतकऱ्यांसाठी अगदी नवीन आहे, नव्यानं आपल्याला विद्यापीठानं आपल्या समोर आणलेलं आहे. याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करतोय?
0: हो, आपण उपलब्ध झालं की आपण व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आपले जे काही कॉन्टॅक्ट आहेत फार्मर्स आहेत चांगले, तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून सांगतोय की आपल्या

0: उपलब्ध आहे, त्याचं पाम्पलेट आपण हे ते खरेदी करायला आले की खरेदी सोबत त्यांना जेव्हा सुपर बायोमिक्स देतो त्यासोबत त्याचं माहिती पत्रक देतोय, कसं वापरायचंय ते सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन करतोय.
1: म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आता थोडीशी जाणीव निर्माण झाली आहे की आपण वेगवेगळे जीवाणू किंवा वेगवेगळ्या बुरशी खरेदी करण्यापेक्षा हे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी एकत्र येऊन जे फुले सुपर बायोमिक्स तयार आहे ते आपल्या प्रत्येक पिकासाठी उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. सध्याची खरीपाची परिस्थिती पाहिली, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की मे महिन्यापासून पाऊस चालू आहे ते जुलैपर्यंत पाऊस अजूनही सुरू आहे, थोडीशी उघडी पत्ता दिलेली आहे आपल्याला पावसानं, पण याच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या कीड रोगांचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे याच्यामुळे, किंवा ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा शेतकरी बंधूंना थोडंसं त्याच्यामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे का, तर टक्केवारी पेरणीची फार कमी झालेली आहे. याच्यामध्ये फुले सुपर बायोमिक्स किती फायद्याचं ठरू शकतं आपल्या शेतकरी बंधूंना, आव्हान काय कराल?
0: आव्हान नक्कीच करेन, कारण पेरणीचं जवळपास 60% क्षेत्र अजून आपलं तसंच आहे, 30-40% पेरण्या झाल्यात. मग आता उशिरा जेव्हा पेरणी करणार आहे आपण तेव्हा जमिनीतला ओलावा बघून आपल्याला ते पेरणीचं नियोजन करावं लागेल. जर ओलावा जास्त असेल तर मर होऊ नये किंवा खोडकूज वगैरे होऊ नये याच्यासाठी आपण हे सुपर फुले बायोमिक्स हे वापरू शकतो. तसंच बऱ्यापैकी आपल्याकडे फळझाडांचं जे क्षेत्र आहे तर तिथं सुद्धा पाऊस खूप आला की थोडंसं की रोगाचं प्रमाण वगैरे वाढतं, बुरशीचं प्रमाण वाढतं, तर याच्यामध्ये सुद्धा उघडीप थोडी मिळाली की तुम्ही बऱ्यापैकी आपल्याकडे फलटण खंडा इकडे ज्या डाळिंबाच्या बागा आहेत किंवा सीताफळाच्या बागा आहेत तर त्याला तुम्ही ठिबकद्वारे सुद्धा हे सुपर फुले बायोमिक्स वापरून चांगला त्याचं नियंत्रण करू शकता. रिझल्ट्स खूप चांगले आहेत. बरेचशे शेतकऱ्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की बाजारात जे महाग औषधं वगैरे मिळतात त्याहीपेक्षा याचे रिझल्ट आहेत ते खूप चांगले आहेत. सातारा जिल्ह्याचा विचार करता आपण सगळ्यात आपल्या भागातली स्ट्रॉबेरी ही प्रसिद्ध आहे, तर स्ट्रॉबेरीमध्ये जी जमिनीतून येणारे रोग आहेत किंवा बुरी आहे जे बुरशीजन्य रोग आहेत तर त्याच्या नियंत्रणासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांची आमच्याकडे याची मागणी आलेली आहे आणि भविष्यात स्ट्रॉबेरीमध्ये खूप चांगलं काम सुपर फुले बायोमिक्स करू शकतं असं मला वाटतं. याचबरोबर मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की आपण जे काही नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती आपण म्हणतोय की आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय म्हणून बाकीचे घटक कमी करायचे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नैसर्गिक शेती मिशन असेल किंवा सेंद्रिय शेती जे करत असतील तर त्यांच्यासाठी सुपर फुले बायोमिक्स एक आधुनिक तंत्रज्ञानानं तयार केलेलं पावडर आणि द्रवरूप स्वरूपातलं फॉर्म्युलेशन आहे जे चांगल्या म्हणजे योग्य नियंत्रित लॅबमध्ये तयार केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्या जीवाणूंचा फायदा करून देण्यासाठी याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे, तर भविष्यात शेतकऱ्यांनी याचा खूप वापर करावा आणि आपलं उत्पादन वाढवावं.
1: अगदीच खरं आहे, आणि मला वाटतं पारंपरिक शेतीबरोबर या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधुनिक गोष्टीचा जर शेतकऱ्यांनी वापर केला तर एक शेती जी पारंपरिक आहे ती व्यावसायिक व्हायला वेळ लागणार नाही
0: आणि खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल.
1: मला वाटतं शेतकरी बंधूंनो हे जे आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं हे जे फुले सुपर बायोमिक्स उपलब्ध करून दिलेलं आहे की जे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे आणि त्याच्यामध्ये 5 उपयुक्त बुरशी आणि 5 उपयुक्त जीवाणूंचा वापर करून सर्व गोष्टींचा म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक भागाचा विचार करून प्रत्येक पिकाचा विचार करून पीक निहाय एकच कुठला आपल्याला बायोमिक्स वापरता येईल याचा विचार करून हे तयार केलेलं आहे आणि याचा चांगला फायदा आपल्याला होईल. भविष्यामध्ये तुम्ही पण या बायोमिक्सचा वापर करून येणाऱ्या कीड रोगांवर नियंत्रण करू शकता. कुठल्याही प्रकारे आपण ह्याचं वापर करू शकतो, म्हणजे आळवणीद्वारे करू शकतो, फवारणीद्वारे करू शकतो, जमिनीत देऊ शकतो, बीज प्रक्रियेसाठी याचा उपयोग करू शकतो, म्हणजे सर्व प्रकारे उपयुक्त असं हे फुले सुपर बायोमिक्स आहे. भविष्यात याचा चांगला फायदा होणार आहे, तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बोरगावशी संपर्क साधून आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राला संपर्कात घेऊन या बायोमिक्सची मागणी करून त्याचा वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी अशी आम्ही आशा करतो आणि हे तुम्ही नक्कीच कराल. सर, या माहितीचा वापर आपल्या शेतकरी बंधूंना होईल आणि हे नव्यानं जे बायोमिक्स आलेलं आहे ते भविष्यामध्ये शेतकऱ्याला फायद्याचं ठरेल अशी आपण आशा करूया. तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत फुले सुपर बायोमिक्स याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर महेश बाबर यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: सर, पीक पोषणामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो खतांचा वापर आणि खतांमध्ये

0: वापर करत असताना सेंद्रिय कर्ब कसा वाढला पाहिजे याच्या दृष्टीनं पण विचार केला पाहिजे आणि खतांवरचा खर्च कसा कमी करता येईल याचा पण विचार केला पाहिजे आणि याच्यासाठी पर्याय म्हणजे हिरवळीची खतं. त्याविषयी काय सांगाल आजच्या भागामध्ये?
1: हिरवळीची खतं हा एक खूप चांगला पर्याय आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा संतुलित पीक पोषणामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला माहित असेल की एक झटपट वाढणारी काही पिकं आहेत ज्याच्यामध्ये ताग असेल, दांच्या असेल, मूग असेल किंवा चवळी असेल, द्विदलवर्गीय पिकं असतील, यांची शेतामध्ये पेरणी करायची आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये ते फुलावर आल्यानंतर जमिनीमध्ये गाडायचं आणि गाडल्यानंतर त्याचं कुजून चांगल्या पद्धतीचं जे आहे ते सेंद्रिय खत तयार होतंय, यालाच आपण हिरवळीचं खत म्हणतो. जर पिकाच्या मधल्या कालावधीमध्ये जो गॅप असेल किंवा आता ह्या वर्षी जी परिस्थिती आपत्कालीन तयार झाली अशामध्ये हिरवळीच्या खताचा जर आपण पेरणी करून जमिनीमध्ये गाडलं गेलं तर चांगला उपयोग आपल्याला जमिनीचं पोषण भरण करण्यासाठी होतो. याच्यामुळे 4 ते 5 टन एकरी सेंद्रिय पदार्थ जो आहे तो जमिनीला मिळतो. त्याचबरोबर 25 ते 30 किलोपर्यंत नत्र असेल, 5 ते 6 किलोपर्यंत स्फुरद असेल आणि 10 ते 12 किलोपर्यंत पालाश असेल एकरी हा या हिरवळीच्या खताच्या वापरामुळे मिळत असतोय. काही पश्चिम भाग जर आपण बघितला तर गिरीपुष्पाची झाडं शेतामध्ये किंवा डोंगरामध्ये आढळून येतात. ह्या गिरीपुष्पाचा पाला हिरवळीचं खत म्हणून आपल्याला वापरता येतो. तशा पद्धतीने त्याचा वापर जो आहे तो भात शेतीमध्ये करणं जे आहे ते गरजेचं आहे, जेणेकरून रासायनिक खताच्या खर्चामध्ये 25 ते 30% वाढ होते आणि जमिनीची चांगल्या पद्धतीनं सुधारणा होऊन पिकाचं उत्पादन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं येत. हिरवळीची खतं आपण तयार करून जमिनीमध्ये गाडल्यामुळं बऱ्याच मोठा सेंद्रिय घटक त्या ठिकाणी तयार होतो. जमिनीमध्ये तो सेंद्रिय घटक कुजल्यानंतर पोकळी चांगली तयार होते, जमिनीच्या मातीची संरचना सुधारण्यास मदत होते, ओलावा धरून ठेवण्यासाठी म्हणजे जलधारण क्षमता त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीची वाढते आणि एकत्रितच बघितलं तर त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं येतं. जमिनी ज्यावेळेस आपण बघतो की शारवट किंवा खारवट जमिनी होत चालल्यात त्या जमीन सुधारण्याच्या दृष्टीनं सुद्धा हिरवळीचं खत करणं एक चांगला पर्याय आहे. आणि ही हिरवळीची खतं घेत असताना ही फास्ट वाढत असल्यामुळं तणाचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं. ही हिरवळीची खतं गाडण्याची योग्य वेळ जी आहे कारण की त्याच्यामध्ये ती लवकर कुजली भी पाहिजेत आणि जास्तीत जास्त बायोमास आपल्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे साधारण पेरणी केल्याच्या नंतर 45 दिवसांमध्ये पीक ज्यावेळेस फुलावर येतं त्यावेळेस गाडणं गरजेचं आहे. जास्त पुढे गेलं तर लवकर तो पदार्थ कुजणार नाही आणि सेंद्रिय कर्ब व्यवस्थित मिळणार नाही. त्यामुळे फुलावर यायच्या वेळेस 45 दिवसाचं असताना हिरवळीचं खत गाडणं गरजेचं.
0: अगदी खरंय. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतकरी बंधूंना नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख मॅडम. मॅडम, फळं आणि भाजीपाला प्रक्रिया ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला जे पदार्थ तयार होतात नवीन पदार्थ, तर त्याचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात कशा पद्धतीनं करता येईल?
3: नक्कीच. आता फळांपासून जे प्रॉडक्ट तयार केले जातात जसं की जाम आहे, जेली आहे किंवा टूटी फुटी आहे, ह्याचा यूज आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. समजा टूटी फुटी जी आहे ती म्हणजे श्रीखंडामध्ये आईस्क्रीममध्ये वापरली जाते, ब्रेडमध्ये वापरली जाते, केकमध्ये वापरली जाते. जॅम जेली तर मुलं ऍज इट इज खातात, केचप पण आपण म्हणजे ऍज इट इज खातो. पण म्हणजे ह्या पावडर ज्या आहेत, समजा ओनियन पावडर असेल, म्हणजे कांद्याची पावडर असेल किंवा लसणाचे फ्लेक्स वगैरे असतील, तर ह्याचा वापर कुठे होतो? आता कांद्याच्या पावडरचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जो टोमॅटो सॉस आपण प्रत्येकजण वापरतो त्याच्यामध्ये कांद्याच्या पावडरचा वापर केलेला असतो. त्याच्यानंतर टोमॅटोचं केचप जे बनवलेलं असतं त्याच्यामध्ये पण कांद्याची पावडर वापरलेली असते. त्याचबरोबर इन्स्टंट सूप आजकाल जे आपण वापरतोय त्या इन्स्टंट सूपमध्ये पण कांद्याच्या पावडरचा वापर केलेला असतो. तसंच आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात चाट मसाला असतो, अगदी त्याच्यामध्ये सुद्धा कांद्याच्या पावडरचा वापर केलेला असतो. फक्त आपण ते लेबल कधी आजपर्यंत एवढं लक्ष करून वाचलेलं नाही. वेफर्स, बटाट्याचे वेफर्स आपण जे खातो आपल्याला अगदी सहज अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या कांद्याच्या पावडरचा वापर केलेला असतो किंवा निर्जलीकरण केलेल्या भाज्यांचा त्याच्यात वापर केलेला असतो. गवती चहा, त्याच्यानंतर पुदिना, लाल मिरची, हे सुद्धा निर्जलीकरण केलेले जे असते. आपण जेव्हा पिझ्झा खातो त्याच्यावर टॉपिंग टाकायला दिलं जातं तर ते टॉपिंग म्हणजे हेच असतं, वाळवलेलं.

0: भाज्याच असतात या थोडक्यात.
1: म्हणजे जे पावडर स्वरूपामध्ये आहे ते जास्तीत जास्त उपयोगी येऊ शकतं आणि ते वर्षभर वापरण्यायोग्य सुद्धा असू शकतं.
0: हो,
1: त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात नक्कीच या फळ आणि भाजीपाला प्रक्रियेच्या माध्यमातून जे उत्पादन मिळालेलं आहे त्याचा आपण वापर करू शकतो.
0: हो,
1: धन्यवाद. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

बरा तर शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.